भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 205, दशक 15, समास 9, पिंडोत्पत्ति निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। चार प्रकारचे प्राणी असतात, सगळे पाण्यामुळे वाढतात, निर्माण होतात आणि जातात असे असंख्य असतात। तत्वांपासून शरीर झालं, अंतरात्म्या सकट वाढलं, त्याचं मूळ शोधलं तर ते पाणीच आहे। शरतकाळी घामरूपाने तसंच सर्वांगातून पाणी झिरपतं, त्याप्रमाणे सर्वांगात पुरुष वीर्य आणि स्त्री रहित रक्त एकत्र मिसळतात। अन्नरस, देहरस, रक्तरस यामुळे शरीराची बांधणी होते। या दोन रसांमुळे सावकाश वाढ होते। वाढता वाढता वाढतात, कोमल असतात ते कठीण होतात, पुढे नाना अवयवांमध्ये पाणी शिरतं, ते वाढतं,

ते पाणी जास्त झालं तर बाहेर पडून जातं, भूमीवर पडता पडता मग ते रडतं, सगळ्यांचं सगळं असं आहे, शरीर वाढतं, कुबुद्धी वाढते, मुळापासून सगळंच घडतं, सगळं मोडतं आणि वाढतं, पाहता पाहता शरीर दिवसेंदिवस मोठं होत जातं। काही विचार सुचायला लागतात, फळांमध्ये बी झालं आणि त्याप्रमाणे इथे आलं, पाहिल्यावर ऐकल्यावर काही समजायला लागतं। बीज पाण्यामुळे अंकुरतात, पाणी नसेल तर ती उडून जातात, उदक म्हणजे पाणी आणि माती असेल तर ते वाढतात, दोन्हीमध्ये बीज असेल तर ते भिजून सहजपणे अंकुर फुटतात, वाढता वाढता पुढे उदंड वाढतात तर खालच्या बाजूला मुळ्या डाव घेतात, तिकडे वर त्याची टोकं वाढतात, मुळं आणि अग्र एकमेकांपासून दूर होत जातात, मुळ्या पातालाच जातात, अग्र अंतराळात जातात, मध्ये नाना फुलं पानं ही झाडाला लगडतात, फळांच्या पूर्वी फुलं, फुलांच्या आधी पान, पानाच्यापेक्षा आधी काष्ठ जुनी, काष्ठापेक्षा मुळ्या बारीक, मुळ्यांपेक्षा पाणी आधीच आणि पाण्याच्या आधीच कौतुक आहे ते भूमंडळाचं, अशी प्रचिती आहे। तेव्हा जगामध्ये सगळ्यात वडील आपोनारायणाची मूर्ती आहे, त्याच्यापेक्षा वडील आहे तो अग्निदेव आहे, अग्निपेक्षा वायुदेव वडील आहे, वायुदेवापेक्षा वडील स्वभाव अंतरात्म्याचा आहे, सगळ्यांपेक्षा अंतरात्मा हा वडील आहे, त्याला तो जाणत नाही तो दुरात्मा, म्हणजे दूर आत्मा, आत्म्यापासून दूर असलेला, जवळ असून देखील त्याला माहिती होत नाही, अनुभव नसल्यामुळे सवय होत नाही, ज्यांना अनुभव नाही ते उगीच आले आणि गेले, म्हणून सवयामध्ये श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झालं म्हणजे देह स्वभाव पालटायला लागून बाहेरच्या विषयांचं आकर्षण कमी होऊ लागतं आणि तो जास्त अंतर्मुख होऊ लागतो, मग आपले आपण व्यासंग करावा, कधीही ध्यान भंग होऊ देऊ नये, बोलणं आणि चालणं याच्यामध्ये फरक पडू देऊ नये, जे वडिलांनी निर्माण केलं ते पाहिलं पाहिजे, काय काय वडिलांनी केलं किती पाहायचं, तर तो अंतरात्मा म्हणजे वडील ज्याचा जागृत झालेला आहे तोच भाग्याचा पुरुष आहे, त्याला अल्पचेतनेमुळे भाग्य निर्माण झालं त्या नारायणाचं म्हणी अखंड ध्यान करावं, मग त्याच्यापासून लक्ष्मी दूर जात नाही, विश्वामध्ये नारायण आहे त्याची पूजा करीत जावी, त्याच्यासाठी आपलं शरीर वापरावं, उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असं समजतं, त्याचं पालन विश्व करतं, त्याची लीला कोणालाही समजत नाही, देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहिल, जितकं आपण पाहावं तितकं आपण देवच होऊन जातो, उपासना ही सगळ्यांच्या ठाई आहे, मात्र आत्माराम कुठंच नाही, म्हणून ठाई ठाई रामानं जागा घेतली अशी माझी उपासना आहे, त्याच्या व्यापकतेचं अनुमान बुद्धीला होत नाही, ती निरंजनाच्या पलीकडे घेऊन जाते, अंतरात्म्यामुळे कर्म चालतात, अंतरात्म्यांसाठी उपासक होतात, अंतरात्म्यासाठी कित्येक ज्ञानी असतात, नाना शास्त्र नाना मत देवाने स्वतः सांगितली ती नेमकी व्यवस्थित कर्मानुसार होतात, देवाला सगळं करावं लागतं, वंद्य आणि निंद्य सर्व देवानं केलेलं असलं तरी त्यातून योग्य तेज घ्यावं, आपल्या अधिकाराप्रमाणे चालावं म्हणजे बरं, उभारणी आणि विसर्जन असं विधान बोललेलं आहे, उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षात मायेमध्ये येते, वेदांत सिद्धांत धादांत त्रिविद्या प्रति स्वानुभव हा मुख्य आहे, पंचीकरण आधी उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन या महावाक्याचा लक्षार्थ अनुभवावा। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास नवम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नळ येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते. तसं गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार आहे. लांब उडी घेण्यापूर्वी चार पावलं मागं जावं लागतं. परिसपाशी सोनं व्हायला रुपयाचं लोखंड व्हावं लागतं. तसं गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जे अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच आहे. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारामध्ये जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असं म्हणणं काही बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावं. व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीनं समाधान देईल. आगगाडीमध्ये ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावं. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथं श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनंच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी, अशी श्रद्धा असणं हे फार भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपलं ध्येय ठरवावं, पण एकदा ते ठरलं की मग निश्चयानं आणि श्रद्धेनं त्याच्या साधनात राहावं. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावं अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही। या कार्यक्रमाच्या 30व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आजपासून मी तुमच्याशी बोलणार आहे ते JRD टाटा यांच्याबद्दल। माझ्या अष्टदीप या पुस्तकातून हा भाग घेतलेला आहे। याच कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण सरदार पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहिलं आणि या भागापासून पुढचे काही भाग आपण तसंच अत्यंत प्रेरणादायी असलेलं JRD टाटा यांचं चरित्र पाहणार आहोत। मंडळी, जहांगीर रतनजी ताताभाई टाटा उर्फ JRD टाटा, भारत सरकारनं 1957 पद्मविभूषण आणि 1992 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान केलेले पहिले भारतीय उद्योजक, परवानाप्राप्त पहिले भारतीय वैज्ञानिक, भारत सरकारशी पहिला हवाई करार करणारे द्रष्टे उद्योगपती, आधी टाटा एअरलाइन्स आणि नंतर एअर इंडियाचे प्रमुख, वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी टाटा उद्योग समूहाचे चेअरमन बनलेल्या JRDंनी पदभार हाती घेतला तेव्हा फक्त 14 उद्योग समूहांची मालकी असणाऱ्या टाटांच्या उद्योगात JRDंच्या कार्यकाळात तब्बल 91 नवीन उद्योगांची भर पडली। मंडळी, जिथं एखादी कंपनी सुरू करणं आणि चालवणं हीच गोष्ट मुळी आव्हानात्मक असते, तिथं एवढ्या कंपन्या सांभाळण्याचं त्यांचं कौशल्य अक्षरशः तोंडात बोट घालायला लावतं। टाटा उद्योग समूह हा केवळ भारतातच नाही तर जगभरात ज्याचं नाव आदरानं घेतलं जातं असा एक ब्रँड। टाटा म्हटलं की झालं, टाटा म्हटलं की उत्तम दर्जाची खात्री, विश्वसनीयता, जे जे देशासाठी उत्तम ते टाटा करणार। आज दैनंदिन लागणाऱ्या घरातल्या मिठापासून तर अगदी बाहेर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांपर्यंत, कुशल कामगारांपासून ते बुद्धिमान इंजिनियर्स निर्माण करण्यापर्यंत, तसंच पोलाद, वस्त्रोद्योग, खाणी, रसायनं आणि इतर विविध प्रकारचे उद्योग, या सगळ्या गोष्टीत टाटा उद्योग समूह अग्रेसर आहे। इंजिनियर्स, तंत्रज्ञ, IT क्षेत्रातली मंडळी टाटांच्या संस्थांमध्ये काम करताना ते मोठ्या अभिमानानं काम करतात, ते उगीच नाही। हा नावलौकिक टाटांनी अपरिमित कष्ट करून कमावला आहे, त्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे। खरं तर देशाभिमानी असलेले आणि देशाच्या नवनिर्माणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे हे टाटा कुटुंबीय किंवा त्यांचे पूर्वज मूळ भारतीय नाहीत बरं का। ही मंडळी मूळची इराणमधली पार्स या प्रांतातली। इराणमध्ये 16व्या शतकात अलेक्झांडरनं आक्रमण केलं, तो प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली आला तेव्हा तेथील पर्शियन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती त्यानं केली। अशा परिस्थितीत आपले प्राण आणि धर्म वाचवण्यासाठी तिथल्या पर्शियन लोकांना परागंदा व्हावं लागलं। त्यातल्या काही मंडळींनी चीनमध्ये आश्रय घेतला, काही लोक भारतात आले। नियतीनं त्यांच्या भाग्यात भारत देश लिहिला होता। त्यांच्या हातून पुढं भारत मातेच्या प्रगतीसाठी हातभार लागायचा होता।
ही मंडळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गुजरातमध्ये आली. गुजरातमध्ये आल्यावर तिथला हिंदू राजा यादव राणा यानं त्यांना आश्रय दिला. पण हे सहजासहजी घडलेलं नाही. सुरुवातीला या लोकांनी जेव्हा गुजरातमध्ये आश्रय मागितला तेव्हा तिथल्या राजानं आपल्या राजदूतामार्फत दुधानं काठोकाठ भरलेला एक पेला या निर्वासितांना पाठवला. त्याचा अर्थ असा होता की हा पेला दुधानं काठोकाठ भरला आहे, त्याच्यात आता कोणतीही जागा नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आम्ही तुम्हाला सामावून घेऊ शकत नाही. पण ही मंडळी मोठी हुशार होती. त्यांच्या पुरोहितानं त्या दुधात थोडी साखर घातली आणि तो पेला राजाकडे परत पाठवला. त्यातून त्यांनी असं सुचवलं की दुधात साखर सामावू शकते, एवढंच नाही तर त्या दुधाची गोडी त्या साखरेनं वाढते. जशी दुधात साखर सामावून जाते तसेच आम्हीही आपल्यात सामावून जाऊ, गुण्यागोविंदानं राहू आणि मैत्रीची सहकार्याची गोडी वाढवू. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि चातुर्याची राजानं प्रशंसा केली आणि अर्थातच गुजरातमध्ये त्यांना आश्रय मिळाला. गुजरातमध्ये सुरत, बडोदा आणि नवसारी या ठिकाणी ही मंडळी स्थायिक झाली. ही सगळी मंडळी पर्शियातून आल्यामुळं पारशी म्हटली गेली आणि खरोखरच दुधात साखर मिसळावी तशी ही मंडळी इथल्या मातीशी एकरूप झाली. नवसारी हे टाटा कुटुंबियांचं मूळचं ठिकाण. खरं तर या गावचं नाव आधी नवसरी नव्हतं, ते होतं नागमंडल. पण ही पारशी मंडळी जिथून आली त्या इराणच्या भागात सारी नावाचं शहर होतं. हे नागमंडल शहर पाहून त्यांना सारी शहराचीच आठवण आली आणि नागमंडलचं नवसारी असं नामकरण झालं. ही मंडळी वृत्तीनं धार्मिक. त्यांच्या धार्मिक स्थळाला अग्यारी असं म्हणतात. झेंदावस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ. पण या मंडळींनी धर्म आपल्या वैयक्तिक आचरणापुरताच सीमित ठेवला हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य. त्यांच्या आचरणाच्या, व्यवहाराच्या किंवा व्यवसायाच्या आड त्यांचा धर्म कधीच आला नाही. आम्ही आधी भारतीय आणि नंतर पारशी अशीच त्यांची भूमिका राहिली. जेव्हा भारतीय हिंदूंमध्ये समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं जात होतं त्याचवेळी ही मंडळी समुद्र उल्लंघून दूरदेशी व्यापारासाठी जात होती. नवसारीतील टाटांच्या कुटुंबियांचा कापडाचा व्यापार होता, त्यावर ही मंडळी उत्तम पैसा कमावत होती. याच कुटुंबातील एक कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेला मुलगा जमशेदजी हा साहसी होता. त्यानं केवळ कापडाचाच व्यापार नव्हे तर कापड निर्मितीच देखील करायचं ठरवलं. आणि त्याच्या लक्षात आलं की ही कापड निर्मिती मुंबईत चांगल्या प्रकारे होऊ शकते, कारण मुंबईच्या दमट हवामानात कापसाचा धागा लवकर तुटत नाही. शिवाय मुंबई हे नैसर्गिक बंदर होतं जिथून देशविदेशात व्यापार करणं सहज शक्य होणार होतं. डोक्यात योजना तयार झाली होती. इंग्लंडमध्ये त्यावेळी कापड गिरण्या नुकत्याच सुरू झालेल्या होत्या. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तिथूनच आणावी लागणार होती. पण ज्यानं एखादी गोष्ट करण्याचा ठाम निर्धारच केला आहे त्याला कोणताही अडथळा अडवू शकत नाही.
जमशेटजींनी कापड गिरणीसाठी लागणारी यंत्रसामग्री मँचेस्टरहून मागवली आणि टाटांची पहिली कापड मिल सुरू झाली. या कापड मिलचं नाव होतं एम्प्रेस मिल. मंडळी, ही गोष्ट होती 1874 मधली. टाटांच्या या कापडगिरणीत अत्याधुनिक पद्धतीनं कापड निर्मिती व्हायला लागली आणि हे कापड देशविदेशात जायला लागलं. टाटांना अमाप पैसा मिळायला लागला. पण त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी हा पैसा आपली खाजगी मालमत्ता न समजता सार्वजनिक संपत्ती मानली आणि या संपत्तीतून भारताच्या विकासासाठी पुढचे अनेक संकल्प त्यांच्या डोक्यात आकार घेत होते. तो काळ औद्योगिक क्रांतीचा होता. युरोपातील ही क्रांती त्यांना भारतात आणायची होती. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी कार्लाईल यांचं भाषण ऐकलं होतं. आपल्या भाषणात कार्लाईल असं म्हणाले होते की आता यापुढील काळात ज्याच्याजवळ पोलाद असेल त्याच्याजवळ सोनं असेल, म्हणजेच थोडक्यात पोलादाला सोन्याचा भाव येईल. कार्लाईल यांचे हे शब्द त्यांच्या मनाला स्पर्शून गेले आणि त्यांनी भारतात पोलाद निर्मिती करायची ठरवली. त्यांना जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा होता, विश्व विद्यापीठ सुरू करायचं होतं, असे अनेक प्रकल्प जमशेटजींच्या डोक्यामध्ये होते आणि ते त्यांनी निर्धारपूर्वक कसे पार पाडले ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मंडळी, आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी.

मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहा हो तुम. आज आपल्याला आठवण काढायची अशा कलाकाराची ज्याने एका गाजलेल्या सिनेमात फक्त एक डायलॉग म्हणून प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती. कोण होता हा कलाकार? मित्रांनो, मागच्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणजे रमेश सिप्पी यांचा शोले. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला विशेष ओळख मिळाली. अगदी छोट्यातली छोटी भूमिका करणारा कलावंत देखील जगभर प्रसिद्ध झाला. यापैकीच एक होता मॅकमोहन. शोले या चित्रपटात त्याने गब्बर सिंगचा साथीदार सांबाचा रोल केला होता. संपूर्ण चित्रपटात त्याला एकच डायलॉग होता, पुरे 50,000. परंतु या एकमेव डायलॉगमुळे त्याला अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली आणि मॅकमोहनची सांबा हीच खरी आयडेंटिटी झाली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मॅकमोहनला सिनेमात अजिबात यायचे नव्हते. त्याला बनायचे होते क्रिकेटर. क्रिकेट हे त्याचे लहानपणापासूनचे व्यसन होते. क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून तो मुंबईमध्ये आला होता. परंतु नशिबाचे असे फेरे झाले की तो क्रिकेटपटू तर बनू शकला नाही, पण सिनेमामध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून त्याने चांगले नाव कमावले. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅकमोहन ज्याने हा रोल केला होता सांबाचा, त्याने शोले हा चित्रपट शोले रिलीज झाल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर पाहिला होता. असं का घडलं होतं याचाच हा एक मनोरंजक किस्सा आहे, एक मनोरंजक कारण आहे. मित्रांनो, मॅकमोहन याचं खरं नाव होतं मोहन माखीजानी. त्याचा जन्म 24 एप्रिल 1938 पाकिस्तानमधील कराची इथला. वडील ब्रिटिशकालीन सैन्यातील मोठे अधिकारी होते. त्याचा जन्म झाल्यानंतर वडिलांची बदली कराचीहून लखनौला झाली. मोहनचे सर्व शिक्षण लखनौ आणि मनाली येथे झाले. 1952 साली त्याचे सर्व कुटुंबीय मुंबईत आले, कारण त्याच्या आईचे आजारपण वाढले होते आणि त्यांच्या इलाजासाठी ते सर्वजण मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर मॅकमोहन याला खूप आनंद झाला, कारण त्याच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये जाण्याची एक मोठी सुवर्ण संधी होती. मुंबई शाळा आणि कॉलेजमध्ये तो क्रिकेटचा जबरदस्त सराव करत होता. शाळेच्या टीमचा तो कॅप्टन होता. एक दिवस भारतीय क्रिकेट संघाकडून आपण नक्की खेळू असा त्याला विश्वास होता. पण मित्रांनो, माणूस ठरवतो एक आणि होतं भलतंच. या काळात क्रिकेटसोबतच त्याला नाटकांमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली. एका नाटकामध्ये त्याच्या आईची भूमिका शौकत आझमी यांनी केली होती. त्यांना त्याचा अभिनय खूप आवडला आणि इफ्टाच्या इलेक्शन तिकीट या नाटकामध्ये त्यांनी त्याला एक भूमिका दिली. ही भूमिका फिल्मालयाचे मुखर्जी यांनी बघितली. त्यांना ती भूमिका खूपच आवडली. लगेच त्यांनी त्याला ॲक्टिंग स्कूलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. ॲक्टिंगचा विधिवत कोर्स पूर्ण झाल्यानंतर मॅकमोहन यांना चेतन आनंद यांचा हकीकत हा 1964 सालचा चित्रपट मिळाला. परंतु श्रेय नामावलीमध्ये त्याचे नाव चुकून ब्रिजमोहन असे पडले. त्याचे मित्र त्याला मॅकी असं बोलत होतात. नंतर या मॅकीचे मॅक झाले आणि पुढे मोहन हा शब्द लागला. तो कसा? तो फिल्मफेअर मासिकाचे संपादक LP राव यांनी हकीकतचे समीक्षण लिहिताना ब्रिजमोहनच्या ऐवजी मॅकमोहन हा शब्द लिहिला आणि मॅकीचा मॅकमोहन झाला. नंतर त्याने चित्रपटातून अनेक भूमिका केल्या. क्रिकेट हळूहळू त्याच्या आयुष्यातून जात राहिलं आणि सिनेमा या क्षेत्रात तो काम करू लागला. पण मित्रांनो, इथे देखील मोठा संघर्ष होता. एका मुलाखतीत त्याने असं सांगितलं होतं की तो रोज टेरेसवर जाऊन वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात मोठमोठ्याने डायलॉग म्हणत असे. याचा त्रास शेजाऱ्यांना होत असे. त्याच्या शेजारी ख्यातनाम दिग्दर्शक रघुनाथ झालेंद्र राहत होते. त्यांनी त्याचे ते वेड पाहिले आणि आपल्या एका सिनेमात त्याला चक्क वेड्याची भूमिका दिली. ही भूमिका प्रचंड गाजली. रवी टंडन हे मॅकमोहन यांचे मेहुणे. त्यांनी अनामिका या चित्रपटात मॅकमोहनला मुख्य खलनायक म्हणून घेतले. त्यांची ही भूमिका पाहूनच रमेश सिप्पी यांनी शोले या चित्रपटात गब्बर सिंगचा साथीदार म्हणून त्याला भूमिका दिली. या भूमिकेत त्याला एका टेकड्यावर बसून गब्बर सिंग यांच्यासोबत संवाद साधायचा होता. या चित्रपटाचे संकलन होत असताना मॅकमोहन यांची भूमिका बऱ्यापैकी कापली गेली.
त्यामुळे मॅकमोहन प्रचंड नाराज झाला आणि शोलेच्या प्रीमियरला तो गेलाच नाही. तसेच तो पार्टीला देखील गेला नाही, तो तडक राजस्थानला निघून गेला. भयंकर निराश झाला होता तो. इकडे देशभर शोले सुपरहिट झाला. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर लोक त्याच्या भोवती गोळा होऊ लागले. त्याच्या लक्षात येत नव्हतं हा काय प्रकार आहे, लोक आपल्याकडे असे का पाहत आहे. एकदा कुलाब्याला त्याच्याभोवती लोकांचा मोठा घोळका झाला आणि अरे ओ सांबा म्हणून ते ओरडू लागले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली शोलेतील भूमिका लोकांना आवडली आहे. मग त्याने 6 महिन्यानंतर शोले हा चित्रपट बघितला. थिएटरमध्ये आपल्यासोबत मॅकमोहन सांबा देखील आहेत हे कळल्यानंतर प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला. थिएटरच्या मॅनेजरने मागच्या दाराने त्यांना बाहेर काढले, त्यामुळे शोलेचा क्लायमॅक्स तो पाहू शकला नाही. नंतर अनेक चित्रपटांतून झळकत राहिला, परंतु त्याची खरी आयडेंटिटी बनून राहिली शोलेची सांबाची भूमिका. पुढे त्याने काही टी व्हीवरच्या मालिकांमध्ये देखील कामे केले. रवीना टंडन ही त्याची भाची. अनेक चित्रपटातून मालिकांमधून त्यानं भूमिका केल्या, पण सांबा ही त्याची ओळख काही तो अखेरपर्यंत पुसू शकला नाही. वयाच्या 72व्या वर्षी 10 मे 2010 या दिवशी मॅकमोहन सांबा यांचे निधन झाले. केवळ एका डॉयलॉगमुळे आयुष्यभराची ओळख बनून राहिलेला हा कलाकार राहता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कविवर्य राजा बडे, कवी अनिल, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, ग. दि. माडगुळकर, जगदीश खेबुडकर यांनी चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं असो, भावगीत वा भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत किंवा लावणी असू दे, ही गाणी लागली की अजूनही आपलं मन काही दशकं मागे जातं. ज्येष्ठ कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या एका लावणीचे हे शब्द आहेत. गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी, गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी, नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा. या नर्तिकेच्या नृत्यावर फिदा झालेल्या लोकांना ती सावध करते. ती सांगते आहे की नाजूक गुलछडी जरी तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असली आणि बिजलीच्या चपळाईने माझे पाय थिरकत असले तरी तुम्ही भाळून जाऊ नका. एवढ्या सहजासहजी ही नाजूक नार तुमच्या हाताला लागणार नाही. मासोळी जशी सुळकण हातातून निष्ठून जाते तशीच मीही तुमच्या गराड्यातून सहजपणे स्वतःची सुटका करून घेईन. पाहुणं, तुम्ही एक विसरताय की ही नाजूक नार सहज तुमच्या हातात येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी बारागावचं पाणी प्यायले आहे आणि माझ्या पायात घुंगरू असले तरी नजरेच्या एका दृष्टिक्षेपात माणसं ओळखण्याचं सहावं इंद्रिय आम्हा बायकांना मिळालेलं असतं. तेव्हा जर काही वेडावाकडा विचार केलात तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. हवं तर हा सावधगिरीचा इशारा समजा. सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी, बिरीबिरी शोधते कुणा नजर चोरटी, चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी, चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा. माझ्या रूपाचा, सुंदर चेहऱ्याचा आणि सडसडीत बांध्याचा मला स्वतःला अतिशय अभिमान आहे. नृत्य करताना देखील कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने माझी भिरभिरती नजर कुठे धोका नाही ना हेच शोधत असते. मात्र चेहऱ्यावर भाव असे असतात की मी तुमच्यापैकी कोणाला तरी शोधते आहे. अर्थातच चापून चोपून नेसलेली पैठणी, तंग चोळी, वाऱ्यावर उडणाऱ्या पदराकडे आणि माझ्या मादक हावभावांमुळे कुणाच्याही ही गोष्ट लक्षात येत नाही. डाळिंब फुटे ओठात गालामध्ये लाज, मी तरुणपणाचा जपून घेत अंदाज, छुमछुम बोले चाळ नागमोडी माझे चाल, भवतीनं सुरत आलं मारती चकरा चकरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा. गाणं गाण्यासाठी माझे ओठ जेव्हा विलग होतात तेव्हा कितीतरी जण वेड्यासारखं माझ्या चेहऱ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असतात. कारण माझ्या ओठावर जणू काही डाळिंब फुटल्याचा भास माझ्यासाठी वेळ झालेल्या या मैफलीत आलेल्या रसिकांना होतो. त्यांच्या नजरा पाहून माझे गालही लज्जेनं आरक्त होतात. ही तारुण्यसुलभ भावना असली तरी ज्वानीच्या या लाटेचा मी जपूनच अंदाज घेते आणि नृत्य करताना देखील हाच विचार माझ्या मनात घोळत असतो. माझं लक्ष ढोलकीच्या तालावर केंद्रित होतं. छुमछुम वाढणाऱ्या पैंजणांमुळे आणि नागमोडी चालीमुळे बहारदार नृत्य सादर करताना माझ्या अदाकारीवर तुमच्यासारखे रसिक खुश होतात. त्याच वेळेस तालासुरांच्या या दुनियेत मी रममाण झालेली असते. बेभान नाचते रूप गुणाची राणी, उर होत खालीवर बाई पारव्या वाणी, अडवणे जागोजाग बळजोरी नग नग, जाते बाई लग बग सख्याच्या नगरा नगरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा. गाणं, संगीत आणि नृत्य या तीन गोष्टी म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. म्हणून तर ही बारी घेऊन मी गावोगावी नृत्याचे कार्यक्रम करत हिंडत असते. जरी मी कितीही सावध राहिले तरी तुमच्यासारखे रसिक श्रोते जसा माझा कार्यक्रम पाहायला येतात तसंच
काही वासनेचे डोमकावळे देखील माझी कला पाहायला न येता फक्त माझ्यावर बळजबरी करून माझ्या शरीराचा उपभोग कसा घेता येईल हाच विचार मनात धरून येतात. त्यामुळे खरं तर अनामिक भीतीने हृदय धडधडत असतं. कोणावरही आरोप न करता मग मी मोठ्या खुबीने गाण्यातून असा बहाणा करते की पुढच्या मुक्कामाला माझा प्रियकर माझी वाट पाहतो आहे, त्याला भेटायला मी देखील तेवढीच उत्सुक आहे, त्यामुळे आता कोणीही जबरदस्तीने मला अडवू नका, नाहीतर माझ्यातली वाघीण चवताळून उठेल आणि मग काही तुमची खैर नाही अशी बतावणी करून मी माझ्या शिलाचं रक्षण करते. धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटासाठी लिहिलेली ही लावणी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली असून आशा भोसले यांनी आपल्या उच्छृंखल आवाजाने ही लावणी आणखी बहारदार केली आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

तुळी माझी चंदनी संग संग पैठणी तुम्ही बज तुम्ही तुम्ही उडवी पत्र गपदा बाई माझ्या पायाला

0: नमस्कार मंडळी, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. मंडळी, पूर्व आफ्रिकेतील केनिया या देशाबद्दल आपल्याला माहीत असेल. निसर्गरम्य लँडस्केप्स आणि विशाल वन्यजीवन संरक्षणासाठी हा देश प्रसिद्ध आहे. तसंच चहा कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केनियाची राजधानी नैरोबी. आता इथं मराठी लोक आहेत का किंवा तिथे मंडळ आहे का, महाराष्ट्र मंडळाचे उपक्रम काय चालतात, हे सर्व जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला. आज आपल्याकडे आले आहेत महाराष्ट्र मंडळ नैरोबीचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अजय आपटे. तसे तर मुंबईतूनच शिक्षण घेऊन ते तेथे गेलेत, पण 35 वर्ष आता नैरोबीतच वास्तव्य करत आहेत. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये 41 वर्ष व्यवसाय करूनसुद्धा ते नाटकाशी संबंधित आहेत आणि नाट्य कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. यूट्यूबवर मी त्यांची मुलाखत पाहिली होती. त्यात महाराष्ट्र मंडळ नैरोबीनं कोणती कोणती नाटकं सादर केली हा 1994 पासूनचा इतिहास बघायला मिळाला. तो ऐकून मी थक्कच झाले. आज आपण संवाद करूया अजय आपटे यांच्याशी. नमस्कार आपटे साहेब. नमस्कार.
1: नमस्कार. आज तुम्ही मला म्हणजे या मुलाखतीसाठी बोलावलं, त्याबद्दल तुमचे पहिले म्हणजे आभार मानतो.
0: सर्वप्रथम मला महाराष्ट्र मंडळ नैरोबी बद्दल सांगा, म्हणजे हे कधी स्थापन झालं, काय उपक्रम असतात वगैरे थोडं.
1: महाराष्ट्र मंडळ नैरोबी 1945 मध्ये स्थापन झालं, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्याही आधी सुरुवात झाली महाराष्ट्र मंडळाची. महाराष्ट्र मंडळाचा परिसर साधारण एक 1/2 एकर वर आहे. त्याच्यामध्ये आपला बॅडमिंटन हॉल आहे, वरच्या मधल्यावर ऑडिटोरियम आहे आणि त्याच्याबरोबर खाली डायनिंग रूम, किचन आणि त्याबरोबरीने 6 फ्लॅट्स आहेत आपल्या मंडळाचे.
0: बर.
1: जे आपण मराठी लोकांना म्हणजे जे सुरुवातीला मराठी माणसं महाराष्ट्र नैरोबीत येतात त्यांच्यासाठी आपण सबसिडाईज भाडे वगैरे असे ठेवून आपण ते रेंट आउट करतो.
0: बर. महाराष्ट्र मंडळाची स्वतःची बिल्डिंग आहे म्हणजे?
1: स्वतःची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये बॅडमिंटन हॉल येतो, वरती ऑडिटोरियम आहे जिथे एक साधारण 150 ते 250 लोक बसू शकतात, खाली डायनिंग रूम आणि किचन असं आहे. आपल्या महाराष्ट्र मंडळाचं तुम्ही तर म्हणजे कम्प्लीट असं जर साचा बघाल तर मॅनेजिंग कमिटीमध्ये 5 ट्रस्टी येतात. ते 5 ट्रस्टी आहेत ते श्री पाटणकर, संदीप पाटणकर जे पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. नंतर डॉक्टर ज्योती त्रिवेदी या केनियामधल्या सिनियर मोस्ट काय म्हणता येईल ऑप्टॉल्मॉलॉजिस्ट आहे. नंतर मी आहे, मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट आहे. आणखीन एक म्हणजे श्री मकरंद कुलकर्णी आहेत, ते देखील प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट आहेत. आणि एक श्री समीर मुंशी जे फार्मासिस्ट आहेत. असे 5 ट्रस्टी आहेत. त्याबरोबर एक 7 मेंबर्सची मॅनेजिंग कमिटी येते. ती आता एक्सपांड झाली आहे कारण आता आम्ही कॉन्स्टिट्युशन रिव्ह्यू केला, त्याच्यामध्ये आता ती कमिटी 7ची आता जवळजवळ 9 ते 10 मेंबर.
0: चांगलं आहे.
1: त्याच्यामध्ये म्हणजे PR, हा PR आणि त्याचं सगळं याचं सगळ्या हे असतं. म्हणजे मेन ऑफिस बेअरर्स 3 असतात, चेअरमन, मॅनेजिंग सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी आणि ट्रेजर.
0: पण सभासद किती असतील, किती सभासद असतील तुमच्याकडे?
1: आमच्याकडे साधारणपणे 250 सभासद.
0: बापरे, भरपूर आहेत मग.
1: म्हणजे 250 फॅमिलीज तुम्ही म्हणायला हरकत नाही. तर म्हणजे मोठं फंक्शन ज्यावेळेला असेल तर साधारणपणे ऑन एन एवरेज 300 ते 400 लोक असतात प्रत्येक फंक्शन.
0: आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबी हे जे फेसबुकवर आहे तर तिथे दिसतंय की अनेक उपक्रम तुम्ही करता, म्हणजे अगदी गणेशोत्सवापासून सगळे हो ना?
1: गणेशोत्सव आपल्याकडचा सर्वात मोठा उपक्रम आहे. म्हणजे 5 दिवसामध्ये जवळजवळ 5,000 लोक महाप्रसाद घ्यायला आहेत.
0: बापरे.
1: तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आपल्याकडे. आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबीचा जो गणपती आहे तो केनियातला सर्वात जुना गणपती.
0: बर. पण मग 5,000 लोकांसाठी महाप्रसाद कोण तयार करत?
1: आपल्याला म्हणजे बेसिकली सगळं महाराष्ट्र मंडळाचं कम्प्लीट जी दिनचर्या आहे ती जर तुम्ही म्हणाल की तर सगळं डोनेशन्सवर चालतं आपलं. आणि मॅनेजिंग कमिटी या दरम्यान गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रोफेशनल कुकिंग टीम ऑर्गनाइज करते की जे 5 दिवस वेगळे पदार्थ सगळे करून प्रसाद दिला जातो.
0: बरं बरं. म्हणजे महाराष्ट्र मंडळाचे लोक खूपच पेन्स घेतात या सगळ्या समारंभांसाठी, त्यांना खूप इंटरेस्ट आहे.
1: आज तुम्हाला सांगू का, म्हणजे आज जे काही महाराष्ट्र मंडळ आहे ते प्रत्येक मेंबरनी दिलेल्या काही कामामुळे आज आहे. म्हणजे आम्ही तर आता गेले 35 वर्ष महाराष्ट्र मंडळ बघतोय. महाराष्ट्र मंडळाचं जे डेव्हलपमेंट गेल्या 35 वर्षांमध्ये झालेली आहे ती म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे.
0: छान. आता म्हणजे नाटकाच्या उपक्रमांबद्दलही कळलं की अनेक वर्ष, साधारण किती वर्षापासून नाटकं सादर होत आहेत मंडळातर्फे?
1: नाटकाची लिगसी तसं बघाल तर म्हणजे 1950 सालापासून आहे. आपले जे पूर्वीचे जे ट्रस्टी होते स्वर्गीय श्री विनय इनामदार किंवा आत्ताचे जे पॅट्रन आहेत श्री शरदराव, या लोकांनी तेव्हापासून मी लग्नाची बेडी, मोरूची मावशी अशी नाटकं पूर्वी देखील प्रस्तुती झालेली
0: आहे.
1: पण त्याबरोबर आणि गेला तुम्ही जो माझा कार्यक्रम मुलाखत जी पाहिली 1994 ते 2020 नाट्य प्रवास आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही खूप चांगली चांगली नाटकं केली. म्हणजे त्यामध्ये मोरूची मावशी पुन्हा झालं, कवडी चुंबक झालं, नंतर कार्टी प्रेमात पडली ते झालं, त्यानंतर प्रभावकर साहेबांचं नाती गोती आम्ही केलं, पुरुष
0: नाटक केलं
1: आणि त्याबरोबर पुष्कळ आणि बालनाट्य देखील होतात.
0: अच्छा.
1: आणि इथं बालनाट्यामध्ये कौतुकास्पद प्रकार म्हणजे इथं संस्कृत मध्ये देखील नाटक झालेली आहे.
0: आता
1: 2 वर्ष संस्कृत मध्ये पण नाटक केलेली आहेत. म्हणजे रामायणाचा वगैरे प्रकार संस्कृत मध्ये देखील इथे केला.
0: अच्छा. एवढी नाटकं होतात म्हणजे तिथे उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत.
1: हो, इथं म्हणजे 1994 नंतर तुम्ही म्हणाल तर पाया घातला मिसेस शुभांगी प्रधान, त्या एकांकिका जास्ती व्हायच्या. त्यानंतर श्री दिनेश टेंबेकर ज्यांनी 3 अंकी नाटकाला हात घातला आणि 3 अंकी नाटक आम्ही जवळजवळ 8-3 अंकी मध्ये मी स्वतः जवळजवळ 5-1 नाटकांमध्ये 3 अंकी मध्ये मी काम केलेलं 5-6 नाटकांमध्ये.
0: क्या बात आहे. आता मला उत्सुकता अशी आहे की नाटक म्हणजे आता तुमचं तुम्ही म्हणता की स्वतःचं हॉल आहे, म्हणजे तो एक प्रॉब्लेम सुटला की थिएटर सारखं तुम्ही त्या हॉलमध्ये बसून नाटकं सादर करू शकता ना रंगमंचावर. पण मग तिथे सेट वगैरे कसा लावला जातो? कारण आमच्या इकडे कसे सेटवाले असतात तयार करतात.
1: इथं पूर्वी सेटचा प्रकार नव्हता, पण जसा जसा नाटकांमध्ये उत्साह वाढायला लागला तसा म्हणजे जसा जशी आवश्यकता आहे त्या हिशोबाने सुताराला बोलवून आम्ही सेट बनवून घेऊन पेंट वगैरे करून सेट आम्ही लावतो.
0: खरोखर म्हणजे प्रोडक्शन म्हणजे काय ते संपूर्ण तिथे प्रोड्युस केलं जातं आणि तशी तज्ज्ञ मंडळी पण आहेत. म्हणजे हा
1: आणि जशी आवश्यकता आहे म्हणजे आम्हाला सेट स्टेज केवढा आहे हे माहिती आहे, तर त्या स्टेजला आवश्यक असलेला सेट जो पाहिजे तो आम्ही करतो. म्हणजे त्यात आम्ही 1-2 नाटकं म्हणजे कार्टी प्रेमात पडली आणि नाती गोतीच्या वेळेला सेट चेंज देखील केले आम्ही.
0: ओहो माय गॉड.
1: इव्हन पुरुषच्या वेळेला आम्ही पुरुषच्या वेळेला देखील सेट चेंज देखील केले, बदलले देखील नाटक.
0: आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा भरपूर असतो ना.
1: अरे मी नाटकाला तर खचाखच गर्दी असते की म्हणजे लोकांना कित्येक लोक उभे राहून देखील नाटक पाहतात. कारण 1.5-2 वगैरेची कपॅसिटी आणि प्रेक्षक येतात 2-2.5, त्यामुळे एकमेकाला सांभाळून नाटक बघण्याचा परिक्रम पार पाडला.
0: अच्छा. आता मला सांगा तिथले लोक तर तसे सगळे नोकरीवाले असतील नाही का? मग तालमी तरी कधी करणार? म्हणजे सॅटर्डे संडे फक्त तालमी होतात.
1: नाही तर म्हणजे बघा आता 3 अंकी नाटकाचा मला वैयक्तिक अनुभव जर तुम्ही विचाराल तर आम्हाला 3 अंकी नाटक बसवायला 3 महिने लागतात. तर म्हणजे आम्ही रोज जवळजवळ संध्याकाळी 8 ते रात्री 10-10:30
0: रोज
1: अशी आम्ही प्रॅक्टिस करतो 3 महिन्याकरता.
0: आणि
1: मग त्यानंतर मग दोन रंगीत तालमी असं करून कॉस्ट्युम सकट आणि सगळं एक मग फायनल रिहर्सल सेट केली. पण 3 महिने तरी लागतात नाटक सेट व्हायला. पण आम्ही रोज 2-2.5 तास प्रॅक्टिस करतो.
0: हो ना. पण नाटकांमध्ये वातावरण असतं ते सगळं महाराष्ट्रीयन असतं, म्हणजे इथली नाटकं तुम्ही घेऊन जाता आणि तिथे नैरोबी मध्ये एक टोटल वेगळं वातावरण असतं, तरी पण ती रंगतात तिथे ना.
1: अरे म्हणजे मराठी माणूस बघा, बेसिकली मराठी माणसाला नाटकाचं खूप आवड आहे, त्यामुळे मराठी माणूस नाटक म्हटलं की तेवढ्याच उत्साहाने आणि बायका तेवढ्या झगमगीत साड्या बिड्या नेसून येतात जणू म्हणजे ते वातावरणच वेगळं असतं.
0: आणि हे नाटकं कधी होतात, गणपतीत होतात की दिवाळीत होतात?
1: शक्यतो गणपतीमध्ये. गणपतीमध्ये एक दिवस, एक शनिवार जो असेल तो तू नाटकासाठी ठेवला.
0: बरं बरं.
1: आणि मग उरलेले तीन दिवस कधी बाहेर आम्ही म्हणजे कोणी प्रोग्राम करण्याकरता कोणी बाहेरचा कलावंत आम्ही भारतातून आणले. म्हणजे आमच्याकडे इथं श्रीधर फडके, दिलीप प्रभाकर, अतुल पंतुरे, नंतर शिरीष कणेकर, असे बरेच कलाकार इथे येऊन गेलेले.
0: छान छान. म्हणजे खरंच नाटकाचं ना 3 महिने तालमीमध्ये इतकं सगळ्यांचं असोसिएशन होऊन जातं, सगळ्यांची मैत्री होते, जस्ट लाईक अ फॅमिली. आणि आमचा अनुभव म्हणजे आम्ही
1: सगळ्या बर्ड्स ऑफ सेम फेदर फ्लॉक टू टुगेदर ज्याला म्हणतात, तंतनंत की जे सम आवडीचे जे विषय आहेत,
0: हो ना,
1: ज्यांना नाटकामध्ये उत्साह आहेत अशीच मंडळी पुढे आलेली आहे.
0: हो. आणि मग त्या तालमी संपल्यानंतर इतकं थोडं रिकामं वाटायला लागतं काही दिवस, की अरे आता आपण भेटणार नाही, आता काहीच नाही, संध्याकाळ आपली अशी रिकामी आहे. आम्ही राज्यनाट्याचा अनुभव
1: एकमेकाला विचारतात, पण प्रॅक्टिस कधी
0: आता पुढच्या वर्षी प्रॅक्टिस का. आणि बाकीचे सण समारंभ आणखीन काय असतात, गुढीपाडवा वगैरे असतो?
1: हो, म्हणजे सुरुवात होते बघा मार्च मध्ये. मार्च मध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग होते, वर्षाची ईजीएम होते. त्यानंतर एप्रिल मध्ये पहिला समारंभ जनरली गुढीपाडव्याचा असतो. त्यानंतर मग 1 मेचा कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा. त्यानंतर मग आपली आषाढी एकादशी असते, सत्यनारायणाची पूजा असते श्रावण महिन्यात. त्यानंतर मग त्यानंतर गणपतीची तयारी होते. मग नंतर दिवाळीचा कार्यक्रम होतो. नंतर मग दिवाळीचा कार्यक्रम संपतो, मग ते कोजागिरी वगैरे, कोजागिरी गरबा असं सगळं असतं एखादा ज्या हिशोबाने असेल तर. आणि दिवाळीचा कार्यक्रम होतो. आणि त्यानंतर मग शक्यतो डिसेंबरमध्ये काही कार्यक्रम नसतात, कारण डिसेंबरमध्ये आपली मंडळी बरीचशी भारतात जातात. मग जानेवारीमध्ये संक्रांतीपासून सुरुवात होते
0: संक्रांत. पण कसं आहे की आता भारतामध्ये जे सण असतात ते त्याच्या हवामानाप्रमाणे, वातावरणाप्रमाणे, शेतीच्या प्रमाणे असे ठेवलेले असतात, नाही का? की आता ही संक्रांत म्हणजे आता उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वी ही थंडी संपली, ती संक्रांत येते. नैरोबीतले सगळे वातावरण वेगळं असेल किंवा उन्हाळा, म्हणजे आता असं तर नाही होत ना की दिवाळी आहे पण इथे उन्हाळा आहे.
1: इथं जर तुम्ही बघाल तर जानेवारी मध्ये तरी देखील उष्मा असतो. मग मार्च एप्रिल पासून पाऊस सुरू होतो केनियामध्ये. मार्च एप्रिल मे पाऊस सुरू होतो,
0: पाऊस होतो.
1: मग जून ते साधारणपणे सप्टेंबर थंडी असते. मग ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा पाऊस येतो, शॉर्ट रेन ज्याला म्हणतात. आणि मग नोव्हेंबर डिसेंबर पुन्हा उष्मा असतो.
0: ओके.
1: आणि मग जानेवारी पासून मग नवे नैरोबीचं जर तुम्ही जर क्लायमेट बद्दल बोलाय तर नैरोबी एक एअर कंडिशन सिटी आहे, कारण मॅक्सिमम 25 डिग्री पर्यंत मॅक्सिमम जात आणि मिनिमम दिवसाचं 13-14 असं
0: असतं.
1: एकदम
0: बरोबर आहे. पण मग एकदम दिवाळी जेव्हा येते तेव्हा कडक थंडी पडली आहे असं होतं का?
1: नाही नाही, दिवाळी म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान जर तुम्ही म्हणाल तर उष्मा इथे शॉर्ट रेंज असतात किंवा थोडी गर्मी पडलेली असते.
0: पण म्हणजे सत्तरी पण सगळे सण साजरे होतात. आणि दिवाळीमध्ये आम्ही जे पदार्थ वगैरे करतो महाराष्ट्रात, तुम्ही सगळे जे पदार्थ खात होतात, लाडू चिवडा, मुक्तमुक्ती,
1: फराळाचा बॉक्स प्रत्येक फॅमिली मेंबरला दिला जातो. त्याच्यामध्ये करंजी, दूध, चकली,
0: सगळं बापरे
1: फराळाचं असतं. आणि त्याबरोबरीने मंडळाकडनं ऑफिशियल डिनर असतं सगळ्या मेंबर्सचा.
0: छान छान.
1: म्हणजे कार्यक्रम दर महिन्यालाच होतात, पण ऑफिशियल डिनर एक म्हणजे मेजवानी ज्याला म्हणता येईल दिवाळीचं डिनर असतं. त्याच्यामध्ये कल्चरल कार्यक्रम असतात आणि त्याबरोबरीने मग डिनर फॉलोड बाय डिनर असं असतं.
0: बरोबर. आता मला तुमचं थोडं वैयक्तिक विचारायचं आहे करिअर बद्दल, की तुम्ही असे म्हणजे खरं प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट वगैरे आहात आणि नाटकाकडे कसे वळलात? बा
1: त्याचा म्हणजे आमच्या फॅमिली इन्फ्लुएन्स आहे, कारण माझ्या आजोबा आजी या क्षेत्रामधले होते. 1940 माझी आजी 1946 मध्ये रामशास्त्री हा जो सिनेमा
0: झाला
1: त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. प्रभातच्या पेरोलवर होती माझी आजी आणि प्रभात स्टुडिओ, आणि त्यांनी विशांताराम वगैरे यांच्याबरोबर देखील माझ्या आजीनी काम केलेलं होतं. नाटकाची आवड होती, शाळेत थोडीफार शाळेत नाटकं केली. कॉलेजमध्ये एवढा वेळ नाही मिळाला, कारण ज्याला कॉलेजचं शिक्षण चालू होतं त्यावेळेला नोकरी पण चालू होती. पण नाटक सिनेमाचा जो इन्फ्लुएन्स तुमच्या घरावर असतो तो कुठे जात नाही, तो कुठे ना कुठे तुमच्या मनाच्या मागे कुठेतरी मागच्या पानावर लिहिलेला असतो.
2: पण
1: आवड तर होती आणि त्यामुळे जेव्हा नाटकाची सुरुवात झाली, जेव्हा तुम्ही जर माझा जो इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामध्ये सगळं डिटेल मध्ये मी सगळं दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला ती लिंक शेअर केली होती.
2: हो हो, पण आता आपण नुसतं माझं या प्रेक्षकांसाठी आपण सांगतो आहोत, रेडिओ विश्वासच्या प्रेक्षकांसाठी सांगतो ना.
1: तर रेडिओ विश्वासच्या लोकांना सांगायचं तर म्हणजे वैयक्तिक म्हणाल तर आवड तर होतीच, त्यामुळे ती आवड आणखीन पुढे डेव्हलप झाली म्हणा किंवा आम्ही डेव्हलप केली म्हणा, उत्साह तर असं म्हणजे नाटक म्हटलं की तसं बरं वाटतं की काहीतरी आपण क्रिएटिव्ह करतोय असं बरं वाटतं.
2: हो छान छान. म्हणजे तुम्ही जेव्हा या नाट्य चळवळीत गेलात तेव्हा ती चळवळ आधी सुरूच होती नैरोबी मध्ये ना?
1: हो, आम्ही 94 पासून मी म्हणजे दुसरा अध्याय पाहिलाय, पहिला अध्याय आम्हाला बघायला नाही मिळाला कारण तो 1950-55 दरम्यानचा पहिला अध्याय होता.
2: अच्छा अच्छा.
1: पण दुसरा अध्याय जेव्हा महाराष्ट्र मंडळाचा सुरू झालाय तर पहिल्या पानापासून आम्ही म्हणजे आमचे लिंक अप आहेच, म्हणजे 2020 पर्यंत तरी आमचे म्हणजे तेवढी नाटकांमध्ये सगळा सहभाग होता.
2: हो हो. आणि तुम्ही आता केलेल्या भूमिकांपैकी तुम्हाला कुठली आवडली आहे भूमिका, की या नाटकात ही भूमिका करायला मला जबरदस्त आवडलं होतं असं?
1: नातीगोती मधली प्रभावकर साहेबांची जी
2: कथा
1: म्हणजे ती मला ती चॅलेंजिंग पण होती आणि अतिशय म्हणजे इमोशनल भूमिका होती ती, म्हणजे एका वडिलांचं आपल्या मुलासाठी किती प्रेम असतं आणि त्यांच्यासाठी काय करू शकतो तो ती व्यक्ती, म्हणजे ते अतिशय नाटकच खूप टचिंग होत नाटक होती.
2: पण मग ते प्रत्यक्ष नाटक पाहिलं, प्रत्यक्ष नाटक पाहिलं होतं का कधी?
1: नाही नव्हतं पाहिलं. आम्ही तुमचा विश्वास नाही बसणार, आम्ही मोरूची मावशी हे सगळे केली, आम्ही कुठचीच नाटक व्हिडिओवर नाही पाहिली, आम्ही आमच्या पद्धतीने बसवली आणि प्रस्तुत केली.
2: पण मग स्क्रिप्ट कुठून आणली तुम्ही, इंडियातून विकत आणले होते?
1: स्क्रिप्ट मिळाली, स्क्रिप्ट बाजारामधून स्क्रिप्ट जी मिळाली ती आम्ही घेतली, म्हणजे पुस्तकांच्या दुकानात आम्हाला ज्या स्क्रिप्ट मिळाल्या त्या आम्ही घेतल्या आणि त्याच्यावर आम्ही सगळं काम केलं.
2: अच्छा, तुम्ही तुमच्या पद्धतीने दिग्दर्शन करून नाटकं बसवली, पण छान आहे ना क्रिएटिव्हिटी त्यामुळे. अच्छा, आणि मग तिथे कोणी नाट्यसंगीत वगैरे गाणारी मंडळी आहेत का?
1: इथे संगीताचा खूप मोठा ग्रुप आहे.
2: बरं.
1: इथे म्हणजे पूर्वी श्री प्रवीण वावे, स्वर्गीय प्रवीण वावे म्हणून होते, त्यांचं बिचारांचं एक 4-1 वर्षापूर्वी निधन झालं, पण त्यांनी प्रवीणनी खूप मेहनत घेतली इथे संगीताच्या संगीत क्षेत्रामध्ये, म्हणजे दिवाळीचा कार्यक्रम बसवणं सगळं हे करणं तर खूप, आणि आरडी बर्मनचा आम्ही कार्यक्रम केला पंचम म्हणून, तर असे म्हणजे बरेच संगीताचा दरवर्षीच कार्यक्रम होतात. यंदा आम्ही याच्यावर म्हणजे करावकेवर केला होता, पण अजय अतुल यांची गाणी सगळी घेऊन करावकेवर
2: गाण्यांचा
1: दिवाळीचा कार्यक्रम झाला.
2: छान, मग नाचले असतील लोक खूप.
1: हो,
2: अजय अतुलची गाणी म्हणजे अशीच असतात
1: ना? हो ना, आणि गाणी सुंदर आहेत, त्यांची गाणी सुंदर आहेत.
2: तर आता मग इतकं तुमचं तिकडे संगीताचं असेल तर एखादं नाट्य संगीत म्हणजे संगीत नाटक पण बसवू शकता तुम्ही, नाही का?
1: संगीत नाटक बसवण्याची हिंमत कोणी अजून केलेली नाही आहे कारण त्या लेवलला पोहोचू शकू की नाही त्याबद्दल खात्री नाही आहे, पण सामाजिक नाटक म्हणा किंवा कॉमेडी म्हणा म्हणजे मोरूची मावशी वगैरे आम्ही ही नाटकं इथं व्यवस्थित प्रस्तुत केलेली.
2: हा, म्हणजे आता जसं अमेरिकेत गाण्याचे क्लासेस खूप आहेत किंवा नृत्याचे भरतनाट्यमचे क्लासेस आहेत कथकचे आहेत, तसे इथे काही नसतील का?
1: हो, इथे पण आहेत, इथे भरतनाट्यमच्या

0: चला पण वेगळी वेगळी गाणी तो म्हणतो, छान म्हणतो.
1: बरं बरं, तर छान वाटतात सगळे उपक्रम इतके सांगून. मग बाकी तुम तिथे मराठी पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी काही प्रयत्न होतात का?
0: इथे म्हणजे बघा असं की कल्चरल कार्यक्रम मुलांचं, म्हणजे आमच्या कमिटीमध्ये चिल्ड्रन वेलफेअरच एक हे पण आहे, पोर्टफोलिओ पण आहे. त्याच्यामध्ये मुलांना एकत्र आणून त्यांच्याकडनं ऍक्टिव्हिटीज करून घेणं किंवा त्यांना एज्युकेशनल ट्रिप्सना घेऊन जाणं असे उपक्रम केले जातात, जेणेकरून ज्याच्यातून मुलांवर म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होतील असे उपक्रम केले जातात.
1: फक्त मराठी शाळा अजून तयार नाही झाली तिथे.
0: नाही, मराठी शाळा कारण तेवढं आपलं म्हणजे फक्त 150 लोकांचे मेंबर्स असल्यामुळे तेवढ्या लोकांना ती शाळा जस्टिफाय करणं हे होत नाही. पण मध्ये थोडे क्लासेस वगैरे घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण तेवढी मुलं पण तेवढी संख्या नाही आहे, म्हणजे मुलांची पण तेवढी संख्या नाही आहे की जेणेकरून एक फुल फ्लेज क्लास वगैरे असं काही घेता येईल.
1: पण मराठी बोलतात मुलं घरामध्ये?
0: मुलं घरामध्ये मराठी बोललं जातं सगळ्यांच्या, त्यामुळे मुलं मराठी बोलतात. पण त्याच्याबरोबर आणि इंग्रजी आणि किस्वाहिलीचा पण इन्फ्लुएन्स होतो, कारण किस्वाहिली ही लोकल लँग्वेज आहे आणि इंग्रजी हा शाळेचा एज्युकेशन मीडियम असल्यामुळे इंग्रजीचा पण त्यांच्यावर आहे.
1: म्हणजे इतकी वर्ष राहिल्यानंतर तुम्हाला ती किस्वाहिली लँग्वेज पण येतच असेल ना?
0: हो, मलाही येतील.
1: मला आदान प्रदान करण्यासाठी लागतेच. तर छान वाटलं सगळे उपक्रम ऐकून, आणि पुढे कधी तुमचे आणखीन नवीन उपक्रम असतील तर पुन्हा एकदा रेडिओ विश्वासवर या आणि आम्हाला सांगा. दरवर्षी आम्ही काही ना काही विचारत राहू तुम्हाला.
0: नाही अवश्य, आणि पहिलं म्हणजे तुम्ही एवढ्या उत्साहाने मुलाखत घेतली त्याबद्दल आभारी. आणि आमच्या महाराष्ट्र मंडळाबद्दल, आमचा जो छोटा परिवार आहे इथे, तो एक फॅमिली आहे इथे छोटी, म्हणजे आम्ही असे कम्युनिटी म्हणण्यापेक्षा फॅमिली म्हणतो, कारण परिवार आहे आमचा, 250 लोकांचा परिवार आहे, एकत्र येऊन सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत
1: असतात.
0: दुसरा पण एक उपक्रम असा चाललाय की आम्ही आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अप्रोच करण्याचा प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्राबाहेर स्वतःची वास्तू असणारे आम्ही एकमेव मंडळ आहोत.
1: हो का?
0: त्यामुळे आता हो एकमेव मंडळ स्वतःची वास्तू असणार, म्हणजे अमेरिकेत इंग्लंड तिथे पण स्वतःची वास्तू
1: नाही.
0: आम्हाला म्हणजे डेव्हलपमेंट करायची आणि आम्ही देणग्या बघतो. आम्ही आता मध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे काही मेंबर्स आणि सिनियर सेक्रेटरी जिथे आले होते त्याला आम्ही त्यांचं महाराष्ट्र मंडळात स्वागत केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ही गोष्ट पोहोचवलेली की आम्हाला पण पाहिजे. म्हणजे तसं पाहिलं तर महाराष्ट्र मंडळ हे महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहे,
1: तर
0: त्याकरता जर आम्हाला काही मदत मिळू शकली डेव्हलपमेंट करे तर आम्ही ते म्हणजे अतिशय आभारी आहोत.
1: नाही नाही, काहीतरी प्रयत्न करूया नक्कीच, त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे हे.
0: किंवा तुम्ही आम्हाला जर काही कॉन्टॅक्ट देखील जर देऊ शकाल, तुम्ही मीडियामध्ये आहात, तुम्ही जर आम्हाला काही योग्य अशा दिशा दाखवू शकलात तर आम्ही पुढची हालचाल हिशोबाने करू
1: शकतो. नाही, आता आमचं सरकार परदेशातील मराठी लोकांना जोडण्याचे खूप प्रयत्न करत आहे, त्यासाठी काही कमिटीही निर्माण केली आहे की सगळे मराठी लोक जे आहेत ते आपलेच आहेत, महाराष्ट्रातलेच आहेत, आणि तिथे एक असं संवाद रूपी काहीतरी निर्माण झालं पाहिजे, आदान प्रदान होईल असं, असा प्रयत्न सुरूच आहे. तर पुढे नक्कीच भेटी होतील. धन्यवाद अजय आपटे साहेब.
0: धन्यवाद बेंगदा, तुम्ही म्हणजे एवढा वेळ काढलात त्याबद्दल आभारी आहे, आणि तुम्ही एवढं आदराने आणि प्रेमाने या मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल देखील अतिशय आभारी आहोत.

सिद्धार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 205, दशक 15, समास 9, पिंडोत्पत्ति निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। चार प्रकारचे प्राणी असतात, सगळे पाण्यामुळे वाढतात, निर्माण होतात आणि जातात असे असंख्य असतात। तत्वांपासून शरीर झालं, अंतरात्म्या सकट वाढलं, त्याचं मूळ शोधलं तर ते पाणीच आहे। शरतकाळी घामरूपाने तसंच सर्वांगातून पाणी झिरपतं, त्याप्रमाणे सर्वांगात पुरुष वीर्य आणि स्त्री रेत रक्त एकत्र मिसळतात। अन्नरस, देहरस, रक्तरस यामुळे शरीराची बांधणी होते। या दोन रसांमुळे सावकाश वाढ होते। वाढता वाढता वाढतात, कोमल असतात ते कठीण होतात, पुढे नाना अवयवांमध्ये पाणी शिरतं, ते वाढतं। ते पाणी जास्त झालं तर बाहेर पडून जातं, भूमीवर पडता पडता मग ते रडतं। सगळ्यांचं सगळं असं आहे, शरीर वाढतं, कुबुद्धी वाढते, मुळापासून सगळंच घडतं, सगळं मोडतं आणि वाढतं। पाहता पाहता शरीर दिवसेंदिवस मोठं होत जातं। काही विचार सुचायला लागतात, फळांमध्ये बी झालं आणि त्याप्रमाणे इथे आलं, पाहिल्यावर ऐकल्यावर काही समजायला लागतं। बीज पाण्यामुळे अंकुरतात, पाणी नसेल तर ती उडून जातात। उदक म्हणजे पाणी आणि माती असेल तर ते वाढतात, दोन्हीमध्ये बीज असेल तर ते भिजून सहजपणे अंकुर फुटतात। वाढता वाढता पुढे उदंड वाढतात तर खालच्या बाजूला मुळे डाव घेतात, तिकडे वर त्याची टोकं वाढतात। मुळं आणि अग्र एकमेकांपासून दूर होत जातात, मुळ्या पातालाच जातात, अग्र अंतराळात जातात। मध्ये नाना फुलं पानं ही झाडाला लगडतात, फळांच्या पूर्वी फुलं, फुलांच्या आधी पान, पानाच्या पेक्षा आधी काष्ठ जुनी, काष्ठापेक्षा मुळ्या बारीक, मुळ्यांपेक्षा पाणी आधीचं आणि पाण्याच्या आधीचं कौतुक आहे ते भूमंडळाचं, अशी प्रचिती आहे। तेव्हा जगामध्ये सगळ्यात वडील आपोनारायणाची मूर्ती आहे, त्याच्यापेक्षा वडील आहे तो अग्निदेव आहे, अग्निपेक्षा वायुदेव वडील आहे, वायुदेवापेक्षा वडील स्वभाव अंतरात्म्याचा आहे, सगळ्यांपेक्षा अंतरात्मा हा वडील आहे। त्याला तो जाणत नाही तो दुरात्मा, म्हणजे दूर आत्मा, आत्म्यापासून दूर असलेला, जवळ असून देखील त्याला माहिती होत नाही, अनुभव नसल्यामुळे सवय होत नाही। ज्यांना अनुभव नाही ते उगीच आले आणि गेले, म्हणून सवयामध्ये श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झालं म्हणजे देह स्वभाव पालटायला लागून बाहेरच्या विषयांचं आकर्षण कमी होऊ लागतं आणि तो जास्त अंतर्मुख होऊ लागतो। मग आपले आपण व्यासंग करावा, कधीही ध्यान भंग होऊ देऊ नये। बोलणं आणि चालणं याच्यामध्ये फरक पडू देऊ नये। जे वडिलांनी निर्माण केलं ते पाहिलं पाहिजे, काय काय वडिलांनी केलं, किती पाहायचं, तर तो अंतरात्मा म्हणजे वडील ज्याचा जागृत झालेला आहे तोच भाग्याचा पुरुष आहे। त्याला अल्पचेतनेमुळे भाग्य निर्माण झालं त्या नारायणाचं मनी अखंड ध्यान करावं, मग त्याच्यापासून लक्ष्मी दूर जात नाही। विश्वामध्ये नारायण आहे, त्याची पूजा करीत जावी, त्याच्यासाठी आपलं शरीर वापरावं, उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असं समजतं, त्याचं पालन विश्व करतं। त्याची लीला कोणालाही समजत नाही, देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहिल। जितकं आपण पाहावं तितकं आपण देवच होऊन जातो। उपासना ही सगळ्यांच्या ठाई आहे, मात्र आत्माराम कुठंच नाही, म्हणून ठाई ठाई रामानं जागा घेतली अशी माझी उपासना आहे। त्याच्या व्यापकतेचं अनुमान बुद्धीला होत नाही, ती निरंजनाच्या पलीकडे घेऊन जाते। अंतरात्म्यामुळे कर्म चालतात, अंतरात्म्यांसाठी उपासक होतात, अंतरात्म्यासाठी कित्येक ज्ञानी असतात, नाना शास्त्र नाना मत देवाने स्वतः सांगितली, ते नेमकी व्यवस्थित कर्मानुसार होतात। देवाला सगळं करावं लागतं, वंद्य आणि निंद्य सर्व देवानं केलेलं असलं तरी त्यातून योग्य तेज घ्यावं, आपल्या अधिकाराप्रमाणे चालावं म्हणजे बरं। उभारणी आणि विसर्जन असं विधान बोललेलं आहे। उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षात मायेमध्ये येते। वेदांत सिद्धांत दादांत त्रिविद्या प्रति स्वानुभव हा मुख्य आहे। पंचीकरण आधी उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन या महावाक्याचा लक्षार्थ अनुभवावा। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे
पिंडोत्पत्ति निरूपण नाम समास नवम समाप्त। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नळ येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते. तसं गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली नळ असणार आहे. लांब उडी घेण्यापूर्वी चार पावलं मागं जावं लागतं. परिसपाशी सोनं व्हायला रुपयाचं लोखंड व्हावं लागतं. तसं गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जे अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच आहे. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारामध्ये जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असं म्हणणं काही बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावं. व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीनं समाधान देईल. आगगाडीमध्ये ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावं. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथं श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनंच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी, अशी श्रद्धा असणं हे फार भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपलं ध्येय ठरवावं, पण एकदा ते ठरलं की मग निश्चयानं आणि श्रद्धेनं त्याच्या साधनात राहावं. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावं अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही। या कार्यक्रमाच्या 30व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आजपासून मी तुमच्याशी बोलणार आहे ते JRD टाटा यांच्याबद्दल। माझ्या अष्टदीप या पुस्तकातून हा भाग घेतलेला आहे। याच कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण सरदार पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहिलं आणि या भागापासून पुढचे काही भाग आपण तसंच अत्यंत प्रेरणादायी असलेलं JRD टाटा यांचं चरित्र पाहणार आहोत। मंडळी, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ JRD टाटा भारत सरकारनं 1957 पद्मविभूषण आणि 1992 भारताचं सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान केलेले पहिले भारतीय उद्योजक, परवानाप्राप्त पहिले भारतीय वैज्ञानिक, भारत सरकारशी पहिला हवाई करार करणारे द्रष्टे उद्योगपती, आधी टाटा एअरलाइन्स आणि नंतर एअर इंडियाचे प्रमुख, वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी टाटा उद्योग समूहाचे चेअरमन बनलेल्या JRDंनी पदभार हाती घेतला तेव्हा फक्त 14 उद्योग समूहांची मालकी असणाऱ्या टाटांच्या उद्योगात JRDंच्या कार्यकाळात तब्बल 91 नवीन उद्योगांची भर पडली। मंडळी, जिथं एखादी कंपनी सुरू करणं आणि चालवणं हीच गोष्ट मुळी आव्हानात्मक असते, तिथं एवढ्या कंपन्या सांभाळण्याचं त्यांचं कौशल्य अक्षरशः तोंडात बोट खालायला लावतं। टाटा उद्योग समूह हा केवळ भारतातच नाही तर जगभरात ज्याचं नाव आदरानं घेतलं जातं असा एक ब्रँड। टाटा म्हटलं की झालं, टाटा म्हटलं की उत्तम दर्जाची खात्री, विश्वसनीयता, जे जे देशासाठी उत्तम ते टाटा करणार। आज दैनंदिन लागणाऱ्या घरातल्या मिठापासून तर अगदी बाहेर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांपर्यंत, कुशल कामगारांपासून ते बुद्धिमान इंजिनियर्स निर्माण करण्यापर्यंत, तसंच पोलाद, वस्त्रोद्योग, खाणी, रसायनं आणि इतर विविध प्रकारचे उद्योग, या सगळ्या गोष्टीत टाटा उद्योग समूह अग्रेसर आहे। इंजिनियर्स, तंत्रज्ञ, IT क्षेत्रातली मंडळी टाटांच्या संस्थांमध्ये काम करताना ते मोठ्या अभिमानानं काम करतात, ते उगीच नाही। हा नावलौकिक टाटांनी अपरिमित कष्ट करून कमावला आहे, त्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे। खरं तर देशाभिमानी असलेले आणि देशाच्या नवनिर्माणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे हे टाटा कुटुंबीय किंवा त्यांचे पूर्वज मूळ भारतीय नाहीत बरं का। ही मंडळी मूळची इराणमधली पार्स या प्रांतातली। इराणमध्ये 16व्या शतकात अलेक्झांडरनं आक्रमण केलं, तो प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली आला तेव्हा तेथील पर्शियन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती त्यानं केली। अशा परिस्थितीत आपले प्राण आणि धर्म वाचवण्यासाठी तिथल्या पर्शियन लोकांना परागंदा व्हावं लागलं। त्यातल्या काही मंडळींनी चीनमध्ये आश्रय घेतला, काही लोक भारतात आले। नियतीनं त्यांच्या भाग्यात भारत देश लिहिला होता। त्यांच्या हातून पुढं भारत मातेच्या प्रगतीसाठी हातभार लागायचा होता। ही मंडळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गुजरातमध्ये आली. गुजरातमध्ये आल्यावर तिथला हिंदू राजा यादव राणा यानं त्यांना आश्रय दिला. पण हे सहजासहजी घडलेलं नाही. सुरुवातीला या लोकांनी जेव्हा गुजरातमध्ये आश्रय मागितला तेव्हा तिथल्या राजानं आपल्या राजदूतामार्फत दुधानं काठोकाठ भरलेला एक पेला या निर्वासितांना पाठवला. त्याचा अर्थ असा होता की हा पेला दुधानं काठोकाठ भरला आहे, त्याच्यात आता कोणतीही जागा नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आम्ही तुम्हाला सामावून घेऊ शकत नाही. पण ही मंडळी मोठी हुशार होती. त्यांच्या पुरोहितानं त्या दुधात थोडी साखर घातली आणि तो पेला राजाकडे परत पाठवला. त्यातून त्यांनी असं सुचवलं की दुधात साखर सामावू शकते, एवढंच नाही तर त्या दुधाची गोडी त्या साखरेनं वाढते. जशी दुधात साखर सामावून जाते तसेच आम्हीही आपल्यात सामावून जाऊ, गुण्यागोविंदानं राहू आणि मैत्रीची सहकार्याची गोडी वाढवू. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि चातुर्याची राजानं प्रशंसा केली आणि अर्थातच गुजरातमध्ये त्यांना आश्रय मिळाला. गुजरातमध्ये सुरत, बडोदा आणि नवसारी या ठिकाणी ही मंडळी स्थायिक झाली. ही सगळी मंडळी पर्शियातून आल्यामुळं पारशी म्हटली गेली आणि खरोखरच दुधात साखर मिसळावी तशी ही मंडळी इथल्या मातीशी एकरूप झाली. नवसारी हे टाटा कुटुंबियांचं मूळचं ठिकाण. खरं तर या गावचं नाव आधी नवसरी नव्हतं, ते होतं नागमंडल. पण ही पारशी मंडळी जिथून आली त्या इराणच्या भागात सारी नावाचं शहर होतं. हे नागमंडल शहर पाहून त्यांना सारी शहराचीच आठवण आली आणि नागमंडलचं नवसारी असं नामकरण झालं. ही मंडळी वृत्तीनं धार्मिक. त्यांच्या धार्मिक स्थळाला अग्यारी असं म्हणतात. झेंदावस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ. पण या मंडळीने धर्म आपल्या वैयक्तिक आचरणापुरताच सीमित ठेवला हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य. त्यांच्या आचरणाच्या, व्यवहाराच्या किंवा व्यवसायाच्या आड त्यांचा धर्म कधीच आला नाही. आम्ही आधी भारतीय आणि नंतर पारशी अशीच त्यांची भूमिका राहिली. जेव्हा भारतीय हिंदूंमध्ये समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं जात होतं त्याचवेळी ही मंडळी समुद्र उल्लंघून दूरदेशी व्यापारासाठी जात होती. नवसारीतील टाटांच्या कुटुंबियांचा कापडाचा व्यापार होता, त्यावर ही मंडळी उत्तम पैसा कमावत होती. याच कुटुंबातील एक कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेला मुलगा
1: जमशेदजी,
0: त्यानं केवळ कापडाचाच नव्हे, कापडाचाच व्यापार नव्हे तर कापड निर्मिती देखील करायचं ठरवलं. आणि त्याच्या लक्षात आलं की ही कापड निर्मिती मुंबईत चांगल्या प्रकारे होऊ शकते, कारण मुंबईच्या दमट हवामानात कापसाचा धागा लवकर तुटत नाही. शिवाय मुंबई हे नैसर्गिक बंदर होतं जिथून देशविदेशात व्यापार करणं सहज शक्य होणार होतं. डोक्यात योजना तयार झाली होती. इंग्लंडमध्ये त्यावेळी कापड गिरण्या नुकत्याच सुरू झालेल्या होत्या. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तिथूनच आणावी लागणार होती. पण ज्यानं एखादी गोष्ट करण्याचा ठाम निर्धारच केला आहे त्याला कोणताही अडथळा अडवू शकत नाही. जमशेटजींनी कापड गिरणीसाठी लागणारी यंत्रसामग्री मँचेस्टरहून मागवली आणि टाटांची पहिली कापड मिल सुरू झाली. या कापड मिलचं नाव होतं एम्प्रेस मिल. मंडळी, ही गोष्ट होती 1874 मधली. टाटांच्या या कापडगिरणीत अत्याधुनिक पद्धतीनं कापड निर्मिती व्हायला लागली आणि हे कापड देशविदेशात जायला लागलं. टाटांना अमाप पैसा मिळायला लागला. पण त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी हा पैसा आपली खाजगी मालमत्ता न समजता सार्वजनिक संपत्ती मानली आणि या संपत्तीतून भारताच्या विकासासाठी पुढचे अनेक संकल्प त्यांच्या डोक्यात आकार घेत होते. तो काळ औद्योगिक क्रांतीचा होता. युरोपातील ही क्रांती त्यांना भारतात आणायची होती. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी कार्लाईल यांचं भाषण ऐकलं होतं. आपल्या भाषणात कार्लाईल असं म्हणाले होते की आता यापुढील काळात ज्याच्याजवळ पोलाद असेल त्याच्याजवळ सोनं असेल, म्हणजेच थोडक्यात पोलादाला सोन्याचा भाव येईल. कार्लाईल यांचे हे शब्द त्यांच्या मनाला स्पर्शून गेले आणि त्यांनी भारतात पोलाद निर्मिती करायची ठरवली. त्यांना जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा होता विश्वविद्यापीठ.
1: चला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या लाडक्या आवडत्या आणि विश्वसनीय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती.
0: डोक्यामध्ये होते आणि ते त्यांनी निर्धारपूर्वक कसे पार पाडले ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मंडळी, आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये याच वारी आणि याच वेळी.

मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम. आज आपल्याला आठवण काढायची अशा कलाकाराची ज्याने एका गाजलेल्या सिनेमात फक्त एक डायलॉग म्हणून प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती. कोण होता हा कलाकार? मित्रांनो, मागच्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणजे रमेश सिप्पी यांचा शोले. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला विशेष ओळख मिळाली. अगदी छोट्यातली छोटी भूमिका करणारा कलावंत देखील जगभर प्रसिद्ध झाला. यापैकीच एक होता मॅकमोहन. शोले या चित्रपटात त्याने गब्बर सिंगचा साथीदार सांबाचा रोल केला होता. संपूर्ण चित्रपटात त्याला एकच डायलॉग होता, पुरे 50,000. परंतु या एकमेव डायलॉगमुळे त्याला अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली आणि मॅकमोहनची सांबा हीच खरी आयडेंटिटी झाली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मॅकमोहनला सिनेमात अजिबात यायचे नव्हते. त्याला बनायचे होते क्रिकेटर. क्रिकेट हे त्याचे लहानपणापासूनचे व्यसन होते. क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून तो मुंबईमध्ये आला होता. परंतु नशिबाचे असे फेरे झाले की तो क्रिकेटपटू तर बनू शकला नाही, पण सिनेमामध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून त्याने चांगले नाव कमावले. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅकमोहन ज्याने हा रोल केला होता सांबाचा, त्याने शोले हा चित्रपट शोले रिलीज झाल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर पाहिला होता. असं का घडलं होतं याचाच हा एक मनोरंजक किस्सा आहे, एक मनोरंजक कारण आहे. मित्रांनो, मॅकमोहन याचं खरं नाव होतं मोहन माखीजानी. त्याचा जन्म 24 एप्रिल 1938 पाकिस्तानमधील कराची इथला. वडील ब्रिटिशकालीन सैन्यातील मोठे अधिकारी होते. त्याचा जन्म झाल्यानंतर वडिलांची बदली कराचीहून लखनौला झाली. मोहनचे सर्व शिक्षण लखनौ आणि मनाली येथे झाले. 1952 साली त्याचे सर्व कुटुंबीय मुंबईत आले, कारण त्याच्या आईचे आजारपण वाढले होते आणि त्यांच्या इलाजासाठी ते सर्वजण मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर मॅकमोहन याला खूप आनंद झाला, कारण त्याच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये जाण्याची एक मोठी सुवर्ण संधी होती. मुंबई शाळा आणि कॉलेजमध्ये तो क्रिकेटचा जबरदस्त सराव करत होता. शाळेच्या टीमचा तो कॅप्टन होता. एक दिवस भारतीय क्रिकेट संघाकडून आपण नक्की खेळू असा त्याला विश्वास होता. पण मित्रांनो, माणूस ठरवतो एक आणि होतं भलतंच. या काळात क्रिकेटसोबतच त्याला नाटकांमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली. एका नाटकामध्ये त्याच्या आईची भूमिका शौकत आझमी यांनी केली होती. त्यांना त्याचा अभिनय खूप आवडला आणि इप्टाच्या इलेक्शन तिकीट या नाटकामध्ये त्यांनी त्याला एक भूमिका दिली. ही भूमिका फिल्मालयचे मुखर्जी यांनी बघितली. त्यांना ती भूमिका खूपच आवडली. लगेच त्यांनी त्याला ॲक्टिंग स्कूलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. ॲक्टिंगचा विधिवत कोर्स पूर्ण झाल्यानंतर मॅकमोहन यांना चेतन आनंद यांचा हकीकत हा 1964 सालचा चित्रपट मिळाला. परंतु श्रेय नामावलीमध्ये त्याचे नाव चुकून ब्रिजमोहन असे पडले. त्याचे मित्र त्याला मॅकी असं बोलत होतात. नंतर या मॅकीचे मॅक झाले आणि पुढे मोहन हा शब्द लागला. तो कसा? तो फिल्मफेअर मासिकाचे संपादक LP राव यांनी हकीकतचे समीक्षण लिहिताना ब्रिजमोहन च्या ऐवजी मॅकमोहन हा शब्द लिहिला आणि मॅकीचा मॅकमोहन झाला. नंतर त्याने चित्रपटातून अनेक भूमिका केल्या. क्रिकेट हळूहळू त्याच्या आयुष्यातून जात राहिलं आणि सिनेमा या क्षेत्रात तो काम करू लागला. पण मित्रांनो, इथे देखील मोठा संघर्ष होता. एका मुलाखतीत त्याने असं सांगितलं होतं की तो रोज टेरेसवर जाऊन वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात मोठमोठ्याने डायलॉग म्हणत असे. याचा त्रास शेजाऱ्यांना होत असे. त्याच्या शेजारी ख्यातनाम दिग्दर्शक रघुनाथ झालेंद्र राहत होते. त्यांनी त्याचे ते वेड पाहिले आणि आपल्या एका सिनेमात त्याला चक्क वेड्याची भूमिका दिली. ही भूमिका प्रचंड गाजली. रवी टंडन हे मॅकमोहन यांचे मेहुणे. त्यांनी अनामिका या चित्रपटात मॅकमोहनला मुख्य खलनायक म्हणून घेतले. त्यांची ही भूमिका पाहूनच रमेश सिप्पी यांनी शोले या चित्रपटात गब्बर सिंगचा साथीदार म्हणून त्याला भूमिका दिली. या भूमिकेत त्याला एका टेकड्यावर बसून गब्बर सिंग यांच्यासोबत संवाद साधायचा होता. या चित्रपटाचे संकलन होत असताना मॅकमोहन यांची भूमिका बऱ्यापैकी कापली गेली.
त्यामुळे मॅकमोहन प्रचंड नाराज झाला आणि शोलेच्या प्रीमियरला तो गेलाच नाही. तसेच तो पार्टीला देखील गेला नाही. तो तडक राजस्थानला निघून गेला. भयंकर निराश झाला होता तो. इकडे देशभर शोले सुपरहिट झाला. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर लोक त्याच्या भोवती गोळा होऊ लागले. त्याच्या लक्षात येत नव्हतं हा काय प्रकार आहे, लोक आपल्याकडे असे का पाहत आहे. एकदा कुलाब्याला त्याच्याभोवती लोकांचा मोठा घोळका झाला आणि अरे ओ सांबा म्हणून ते ओरडू लागले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली शोलेतील भूमिका लोकांना आवडली आहे. मग त्याने 6 महिन्यानंतर शोले हा चित्रपट बघितला. थिएटरमध्ये आपल्यासोबत मॅकमोहन सांबा देखील आहेत हे कळाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला. थिएटरच्या मॅनेजरने मागच्या दाराने त्यांना बाहेर काढले. त्यामुळे शोलेचा क्लायमॅक्स तो पाहूच शकला नाही. नंतर अनेक चित्रपटांतून झळकत राहिला, परंतु त्याची खरी आयडेंटिटी बनून राहिली शोलेची सांबाची भूमिका. पुढे त्याने काही टी व्हीवरच्या मालिकांमध्ये देखील कामे केले. रवीना टंडन ही त्याची भाची. अनेक चित्रपटातून मालिकांमधून त्यानं भूमिका केल्या, पण सांबा ही त्याची ओळख काही तो अखेरपर्यंत पुसू शकला नाही. वयाच्या 72व्या वर्षी 10 मे 2010 या दिवशी मॅकमोहन सांबा यांचे निधन झाले. केवळ एका डॉयलॉगमुळे आयुष्यभराची ओळख बनून राहिलेला हा कलाकार होता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कविवर्य राजा बडे, कवी अनिल, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, ग. दि. माडगुळकर, जगदीश खेबुडकर यांनी चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं असो, भावगीत वा भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत किंवा लावणी असू दे, ही गाणी लागली की अजूनही आपलं मन काही दशकं मागे जातं. ज्येष्ठ कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या एका लावणीचे हे शब्द आहेत. गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी, गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी, नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा. या नर्तिकेच्या नृत्यावर फिदा झालेल्या लोकांना ती सावध करते. ती सांगते आहे की नाजूक गुलछडी जरी तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असली आणि बिजलीच्या चपळाईने माझे पाय थिरकत असले तरी तुम्ही भाळून जाऊ नका. एवढ्या सहजासहजी ही नाजूक नार तुमच्या हाताला लागणार नाही. मासोळी जशी सुळकण हातातून निष्ठून जाते तशीच मीही तुमच्या गराड्यातून सहजपणे स्वतःची सुटका करून घेईन. पाहुणं, तुम्ही एक विसरताय की ही नाजूक नार सहज तुमच्या हातात येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी बारागावचं पाणी प्यायले आहे आणि माझ्या पायात घुंगरू असले तरी नजरेच्या एका दृष्टिक्षेपात माणसं ओळखण्याचं सहावं इंद्रिय आम्हा बायकांना मिळालेलं असतं. तेव्हा जर काही वेडावाकडा विचार केलात तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. हवं तर हा सावधगिरीचा इशारा समजा. सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी, बिरीबिरी शोधते कुणा नजर चोरटी, चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी, चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा. माझ्या रूपाचा, सुंदर चेहऱ्याचा आणि सडसडीत बांध्याचा मला स्वतःला अतिशय अभिमान आहे. नृत्य करताना देखील कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने माझी भिरभिरती नजर कुठे धोका नाही ना हेच शोधत असते. मात्र चेहऱ्यावर भाव असे असतात की मी तुमच्यापैकी कोणाला तरी शोधते आहे. अर्थातच चापून चोपून नेसलेली पैठणी, तंग चोळी, वाऱ्यावर उडणाऱ्या पदराकडे आणि माझ्या मादक हावभावांमुळे कुणाच्याही ही गोष्ट लक्षात येत नाही. डाळिंब फुटे ओठात गालामध्ये लाज, मी तरुणपणाचा जपून घेत अंदाज, छुमछुम बोले चाळ नागमोडी माझे चाल, भवतीनं सुरत आलं मारती चकरा चकरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा. गाणं गाण्यासाठी माझे ओठ जेव्हा विलग होतात तेव्हा कितीतरी जण वेड्यासारखं माझ्या चेहऱ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असतात. कारण माझ्या ओठावर जणू काही डाळिंब फुटल्याचा भास माझ्यासाठी वेळ झालेल्या या मैफलीत आलेल्या रसिकांना होतो. त्यांच्या नजरा पाहून माझे गालही लज्जेनं आरक्त होतात. ही तारुण्यसुलभ भावना असली तरी ज्वानीच्या या लाटेचा मी जपूनच अंदाज घेते आणि नृत्य करताना देखील हाच विचार माझ्या मनात घोळत असतो. माझं लक्ष ढोलकीच्या तालावर केंद्रित होतं. छुमछुम वाढणाऱ्या पैंजणांमुळे आणि नागमोडी चालीमुळे बहारदार नृत्य सादर करताना माझ्या अदाकारीवर तुमच्यासारखे रसिक खुश होतात. त्याच वेळेस तालासुरांच्या या दुनियेत मी रममाण झालेली असते. बेभान नाचते रूप गुणाची राणी, उर होत खालीवर बाई पारव्या वाणी, अडवणे जागोजाग बळजोरी नग नग, जाते बाई लग बग सख्याच्या नगरा नगरा, बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा. गाणं, संगीत आणि नृत्य या तीन गोष्टी म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. म्हणून तर ही बारी घेऊन मी गावोगावी नृत्याचे कार्यक्रम करत हिंडत असते. जरी मी कितीही सावध राहिले तरी तुमच्यासारखे रसिक श्रोते जसा माझा कार्यक्रम पाहायला येतात तसंच
काही वासनेचे डोमकावळे देखील माझी कला पाहायला न येता फक्त माझ्यावर बळजबरी करून माझ्या शरीराचा उपभोग कसा घेता येईल हाच विचार मनात धरून येतात. त्यामुळे खरं तर अनामिक भीतीने हृदय धडधडत असतं. कोणावरही आरोप न करता मग मी मोठ्या खुबीने गाण्यातून असा बहाणा करते की पुढच्या मुक्कामाला माझा प्रियकर माझी वाट पाहतो आहे, त्याला भेटायला मी देखील तेवढीच उत्सुक आहे, त्यामुळे आता कोणीही जबरदस्तीने मला अडवू नका, नाहीतर माझ्यातली वाघीण चवताळून उठेल आणि मग काही तुमची खैर नाही, अशी बतावणी करून मी माझ्या शिलाचं रक्षण करते. धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटासाठी लिहिलेली ही लावणी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली असून आशा भोसले यांनी आपल्या उच्छृंखल आवाजाने ही लावणी आणखी बहारदार केली आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

माझी तुळी माझी चंदनी संग संग पैठणी तुम्ही बज तुम्ही तुम्ही उडवे पदरा पदरा बाई माझ्या पायाला बांधलाय भंगरा.

0: नमस्कार मंडळी, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. मंडळी, पूर्व आफ्रिकेतील केनिया या देशाबद्दल आपल्याला माहीत असेल. निसर्गरम्य लँडस्केप्स आणि विशाल वन्यजीवन संरक्षणासाठी हा देश प्रसिद्ध आहे. तसंच चहा कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केनियाची राजधानी नैरोबी. आता इथं मराठी लोक आहेत का किंवा तेथे मंडळ आहे का, महाराष्ट्र मंडळाचे उपक्रम काय चालतात, हे सर्व जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला. आज आपल्याकडे आले आहेत महाराष्ट्र मंडळ नैरोबीचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अजय आपटे. तसे तर मुंबईतूनच शिक्षण घेऊन ते तेथे गेलेत, पण 35 वर्ष आता नैरोबीतच वास्तव्य करत आहेत. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये 41 वर्ष व्यवसाय करूनसुद्धा ते नाटकाशी संबंधित आहेत आणि नाट्य कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. यूट्यूबवर मी त्यांची मुलाखत पाहिली होती, त्यात महाराष्ट्र मंडळ नैरोबीनं कोणती कोणती नाटकं सादर केली हा 1994 पासूनचा इतिहास बघायला मिळाला. तो ऐकून मी थक्कच झाले. आज आपण संवाद करूया अजय आपटे यांच्याशी. नमस्कार आपटे साहेब. नमस्कार.
1: नमस्कार. आज तुम्ही मला म्हणजे या मुलाखतीसाठी बोलावलं, त्याबद्दल तुमचे पहिले म्हणजे आभार मानतो.
0: सर्वप्रथम मला महाराष्ट्र मंडळ नैरोबी बद्दल सांगा, म्हणजे हे कधी स्थापन झालं, काय उपक्रम असतात वगैरे थोडं.
1: महाराष्ट्र मंडळ नैरोबी 1945 मध्ये स्थापन झालं, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्याही आधी सुरुवात झाली महाराष्ट्र मंडळाची. महाराष्ट्र मंडळाचा परिसर साधारण एक अर्धा एकरवर आहे. त्याच्यामध्ये आपला बॅडमिंटन हॉल आहे, वरच्या मधल्यावर ऑडिटोरियम आहे आणि त्याच्याबरोबरीने खाली डायनिंग रूम, किचन आणि त्याबरोबरीने 6 फ्लॅट्स आहेत आपल्या मंडळाचे.
0: बर.
1: जे आपण मराठी लोकांना म्हणजे जे सुरुवातीला मराठी माणसं महाराष्ट्र नैरोबीत येतात त्यांच्यासाठी आपण सबसिडाईज भाडे वगैरे असे ठेवून आपण ते रेंट आउट करतो.
0: बर. महाराष्ट्र मंडळाची स्वतःची बिल्डिंग आहे म्हणजे?
1: हो, स्वतःची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये बॅडमिंटन हॉल येतो, वरती ऑडिटोरियम आहे जिथे एक साधारण 150 ते 250 लोक बसू शकतात, खाली डायनिंग रूम आणि किचन असं आहे. आपल्या महाराष्ट्र मंडळाचं तुम्ही तर म्हणजे कम्प्लीट असं जर साचा बघाल तर मॅनेजिंग कमिटीमध्ये 5 ट्रस्टी येतात. ते 5 ट्रस्टी आहेत ते श्री पाटणकर, संदीप पाटणकर जे पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, नंतर डॉक्टर ज्योती त्रिवेदी या केनिया मधल्या सिनियर मोस्ट काय म्हणता येईल ऑप्टॉल्मॉलॉजिस्ट आहे. नंतर मी आहे, मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट आहे. आणखीन एक म्हणजे श्री मकरंद कुलकर्णी आहेत, ते देखील प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट आहेत. आणि एक श्री समीर मुंशी जे फार्मासिस्ट आहेत. असे 5 ट्रस्टी आहेत. त्याबरोबर एक 7 मेंबर्सची मॅनेजिंग कमिटी येते. ती आता एक्सपांड झाली आहे, कारण आता आम्ही कॉन्स्टिट्युशन रिव्ह्यू केला, त्याच्यामध्ये आता ती कमिटी 7ची आता जवळजवळ 9 ते 10 मेंबर.
0: चांगलं आहे.
1: त्याच्यामध्ये म्हणजे पी आर आणि त्याचं सगळं याचा सगळ्या हे असतं. म्हणजे मेन ऑफिस बेअरर्स 3 असतात, चेअरमन, मॅनेजिंग सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी आणि ट्रेजर.
0: पण सभासद किती असतील, किती सभासद असतील तुमच्याकडे?
1: आमच्याकडे साधारणपणे 250 सभासद.
0: बापरे, भरपूर आहेत. मग
1: म्हणजे 250 फॅमिलीज तुम्ही म्हणायला हरकत नाही. तर म्हणजे मोठं फंक्शन ज्यावेळेला असेल तर साधारणपणे ऑन एन एवरेज 300 ते 400 लोक असतात प्रत्येक फंक्शन.
0: हो. आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबी हे जे फेसबुकवर आहे तर तिथे दिसतंय की अनेक उपक्रम तुम्ही करता, म्हणजे अगदी गणेशोत्सवापासून सगळे हो ना?
1: हो, गणेशोत्सव आपल्याकडचा सर्वात मोठा उपक्रम आहे. म्हणजे 5 दिवसामध्ये जवळजवळ 5,000 लोक महाप्रसाद घ्यायला आहेत.
0: बापरे.
1: तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आपल्याकडे. आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबीचा जो गणपती आहे तो केनियातला सर्वात जुना गणपती.
0: बर. पण मग 5,000 लोकांसाठी महाप्रसाद कोण तयार करतो?
1: आपल्याला म्हणजे बेसिकली सगळं महाराष्ट्र मंडळाचं कम्प्लीट जी दिनचर्या आहे ती जर तुम्ही म्हणाल की सगळं डोनेशन्सवर चालतं आपलं. आणि मॅनेजिंग कमिटी या दरम्यान गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रोफेशनल कुकिंग टीम ऑर्गनाइज करते की जे 5 दिवस वेगळे पदार्थ सगळे करून प्रसाद दिला जातो.
0: बरं बरं. म्हणजे महाराष्ट्र मंडळाचे लोक खूपच पेन्स घेतात या सगळ्या समारंभांसाठी, त्यांना खूप इंटरेस्ट आहे.
1: आज तुम्हाला सांगू का, म्हणजे आज जे काही महाराष्ट्र मंडळ आहे हे प्रत्येक मेंबरनी दिलेल्या काही कामामुळे, काही कामामुळे आज आहे. म्हणजे आम्ही तर आता गेले 35 वर्ष महाराष्ट्र मंडळ बघतोय. महाराष्ट्र मंडळाचं जे डेव्हलपमेंट गेल्या 35 वर्षांमध्ये झालेली आहे ती म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे.
0: छान. आता म्हणजे नाटकाच्या उपक्रमांबद्दलही कळलं की अनेक वर्ष, साधारण किती वर्षापासून नाटकं सादर होत आहेत मंडळातर्फे?
1: नाटकाची लिगसी तसं बघाल तर म्हणजे 1950 सालापासून आहे.
0: बापरे.
1: आपले जे पूर्वीचे जे ट्रस्टी होते स्वर्गीय श्री विनय इनामदार किंवा आत्ताचे जे पॅट्रन आहेत श्री शरदराव, या लोकांनी तेव्हापासून मी लग्नाची बेडी, मोरूची मावशी अशी नाटकं पूर्वी देखील प्रस्तुती झालेली
0: आहे.
1: पण त्याबरोबर आणि गेला, तुम्ही जो माझा कार्यक्रम मुलाखत जी पाहिली 1994 ते 2020 जो नाट्य प्रवास आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही खूप चांगली चांगली नाटकं केली. म्हणजे त्यामध्ये मोरूची मावशी पुन्हा झालं, कवडी चुंबक झालं, नंतर कालटी प्रेमात पडली ते झालं, त्यानंतर प्रभावकर साहेबांचं नातीगोती आम्ही केलं, पुरुष केलं,
0: पुरुष नाटक केलं,
1: आणि त्याबरोबर पुष्कळ आणि बालनाट्य देखील होतात.
0: अच्छा.
1: आणि इथं बालनाट्यामध्ये कौतुकास्पद प्रकार म्हणजे इथं संस्कृत मध्ये देखील नाटक झालेली आहे.
0: आता
1: 2 वर्ष संस्कृत मध्ये पण नाटक केलेली आहेत. म्हणजे रामायणाचा वगैरे प्रकार संस्कृत मध्ये देखील इथं केला.
0: अच्छा. एवढी नाटकं होतात म्हणजे तिथे उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत.
1: हो, इथं म्हणजे 1994 नंतर तुम्ही म्हणाल तर पाया घातला मिसेस शुभांगी प्रधान, त्या एकांकिका जास्ती व्हायच्या. त्यानंतर श्री दिनेश टेंबेकर ज्यांनी 3 अंकी नाटकाला हात घातला आणि 3 अंकी नाटक आम्ही जवळजवळ 8-3 अंकीमध्ये मी स्वतः जवळजवळ 5-1 नाटकांमध्ये 3 अंकीमध्ये मी काम केले. 5-6 नाटकांमध्ये.
0: क्या बात आहे. आता मला उत्सुकता अशी आहे की नाटक म्हणजे आता तुमचं तुम्ही म्हणता की स्वतःचं हॉल आहे, म्हणजे तो एक प्रॉब्लेम सुटला की थिएटर सारखं तुम्ही त्या हॉलमध्ये बसून नाटकं सादर करू शकता ना रंगमंचावर. पण मग तिथे सेट वगैरे कसा लावला जातो? कारण आमच्या इकडे कसे सेटवाले असतात तयार करतात.
1: इथं पूर्वी सेटचा प्रकार नव्हता, पण जसा जसा नाटकांमध्ये उत्साह वाढायला लागला तसा म्हणजे जसा जशी आवश्यकता आहे त्या हिशोबाने सुताराला बोलवून आम्ही सेट बनवून घेऊन पेंट वगैरे करून सेट आम्ही लावतो.
0: खरोखर म्हणजे प्रोडक्शन म्हणजे काय ते संपूर्ण तिथे प्रोड्युस केलं जातं आणि तशी तज्ज्ञ मंडळी पण आहेत. म्हणजे हा
1: आणि जशी आवश्यकता आहे म्हणजे आम्हाला सेट स्टेज केवढा आहे हे माहिती आहे, तर त्या स्टेजला आवश्यक असलेला सेट जो पाहिजे तो आम्ही करतो. म्हणजे त्यात आम्ही 1-2 नाटकं म्हणजे कालटी प्रेमात पडली आणि नातीगोतीच्या वेळेला सेट चेंज देखील केले आम्ही.
0: हो, माय गॉड.
1: इवन पुरुषच्या वेळेला आम्ही पुरुषच्या वेळेला देखील सेट चेंज देखील केले, बदलले देखील नाटक.
0: आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा भरपूर असतो ना.
1: अरे मी नाटकाला तर खचाखच गर्दी असते की म्हणजे लोकांना कित्येक लोक उभे राहून देखील नाटक पाहतात, कारण 250 वगैरेची कॅपॅसिटी आणि प्रेक्षक येतात 200-225, त्यामुळे एकमेकाला सांभाळून नाटक बघण्याचा परिक्रम पार पाडला.
0: अच्छा. आता मला सांगा तिथले लोक तर तसे सगळे नोकरीवाले असतील नाही का, मग तालमी तरी कधी करणार? म्हणजे सॅटर्डे संडे फक्त तालमी होतात
1: नाही तर म्हणजे बघा आता 3 अंकी नाटकाचा मला वैयक्तिक अनुभव जर तुम्ही विचाराल तर आम्हाला 3 अंकी नाटक बसवायला 3 महिने लागतात. तर म्हणजे आम्ही रोज जवळजवळ संध्याकाळी 8 ते रात्री 10-30
0: रोज
1: अशी आम्ही प्रॅक्टिस करतो 3 महिन्याकरता आणि मग त्यानंतर मग दोन रंगीत तालमी असं करून कॉस्ट्युम सकट आणि सगळं एक मग फायनल रिहर्सल सेट केली. पण 3 महिने तरी लागतात नाटक सेट व्हायला. पण आम्ही रोज 2-2.5 तास प्रॅक्टिस करतो.
0: हो ना. पण नाटकांमध्ये वातावरण असतं ते सगळं महाराष्ट्रीयन असतं, म्हणजे इथली नाटकं तुम्ही घेऊन जाता आणि तिथे नैरोबी मध्ये एक टोटल वेगळं वातावरण असतं, तरी पण ती रंगतात तिथे ना.
1: अरे म्हणजे मराठी माणूस बघा, बेसिकली मराठी माणसाला नाटकाचं खूप आवड आहे, त्यामुळे मराठी माणूस नाटक म्हटलं की तेवढ्याच उत्साहाने आणि बायका तेवढ्या झगमगीत साड्या बिड्या नेसून येतात ते वातावरणच वेगळं
0: असतं. आणि ही नाटकं कधी होतात, गणपतीत होतात की दिवाळीत होतात?
1: शक्यतो गणपतीमध्ये. गणपतीमध्ये एक दिवस, एक शनिवार जो असेल तो तू नाटकासाठी ठेवला.
0: बरं बरं.
1: आणि मग उरलेले तीन दिवस कधी बाहेर आम्ही म्हणजे कोणी प्रोग्राम करण्याकरता कोणी बाहेरचा कलावंत आम्ही भारतातून आणले. म्हणजे आमच्याकडे इथं श्रीधर फडके, दिलीप प्रभाकर, अतुल पंचुरे, नंतर शिरीष कणेकर, असे बरेच कलाकार इथे येऊन गेलेले.
0: छान छान. पण हे खरंच नाटकाचं ना, तीन महिने तालमीमध्ये इतकं सगळ्यांचं असोसिएशन होऊन जातं, सगळ्यांची मैत्री होते, जस्ट लाईक अ फॅमिली. आणि आमचा अनुभव म्हणजे आम्ही
1: सगळ्या बर्ड्स ऑफ सेम फेदर फ्लॉक टू टुगेदर ज्याला म्हणतात, ते तंतोतंत की जे सम आवडीचे जे विषय आहेत,
0: हो ना,
1: ज्यांना नाटकामध्ये उत्साह आहेत, अशीच मंडळी पुढे आलेली आहे.
0: हो. आणि मग त्या तालमी संपल्यानंतर इतकं थोडं रिकाम वाटायला लागतं काही दिवस, की अरे आता आपण भेटणार नाही, आता काहीच नाही, संध्याकाळ आपली अशी रिकामी आहे. आम्ही राज्यनाट्याचा अनुभव
1: एकमेकाला विचारतात, पण प्रॅक्टिस कधी आहे
0: आता पुढच्या वर्षी प्रॅक्टिस का. आणि बाकीचे सण समारंभ आणखीन काय असतात, गुढीपाडवा वगैरे असतो?
1: हो, म्हणजे सुरुवात होते बघा मार्च मध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग होते, वर्षाची AGM होते. त्यानंतर एप्रिल मध्ये पहिला समारंभ जनरली गुढीपाडव्याचा असतो. त्यानंतर मग 1 मेचा कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा. त्यानंतर मग आपली आषाढी एकादशी असते, सत्यनारायणाची पूजा असते श्रावण महिन्यात. त्यानंतर मग त्यानंतर गणपतीची तयारी होते. मग नंतर दिवाळीचा कार्यक्रम होतो. नंतर मग दिवाळीचा कार्यक्रम संपतो, मग ते कोजागिरी वगैरे, कोजागिरी गरबा असं सगळं असतं एखादा ज्या हिशोबाने असेल तर. आणि दिवाळीचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर मग शक्यतो डिसेंबरमध्ये काही कार्यक्रम नसतात, कारण डिसेंबरमध्ये आपली मंडळी बरीचशी भारतात जातात. मग जानेवारीमध्ये संक्रांतीपासून सुरुवात होते
0: संक्रांत. पण कसं आहे की आता भारतामध्ये जे सण असतात ते त्याच्या हवामानाप्रमाणे, वातावरणाप्रमाणे, शेतीच्या प्रमाणे असे ठेवलेले असतात, नाही का? की आता ही संक्रांत म्हणजे आता उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वी ही थंडी संपली, ती संक्रांत येते. नैरोबीतले सगळे वातावरण वेगळं असेल किंवा उन्हाळा, म्हणजे आता असं तर नाही होत ना की दिवाळी आहे पण इथे उन्हाळा आहे.
1: इथं जर तुम्ही बघाल तर जानेवारी मध्ये तरी देखील उष्मा असतो,
0: मग
1: मार्च एप्रिल पासून पाऊस सुरू होतो केनियामध्ये. मार्च एप्रिल मे पाऊस सुरू होतो,
0: पाऊस होतो.
1: मग जून ते साधारणपणे सप्टेंबर थंडी असते. मग ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा पाऊस येतो, शॉर्ट रेंज ज्याला म्हणतात. आणि मग नोव्हेंबर डिसेंबर पुन्हा उष्मा असते.
0: ओके.
1: आणि मग जानेवारी पासून मग नवी नैरोबीचं जर तुम्ही जर क्लायमेट बद्दल बोलाय तर नैरोबी एक एअर कंडिशन सिटी आहे, कारण मॅक्सिमम 25 डिग्री पर्यंत मॅक्सिमम जात आणि मिनिमम दिवसाचं 13-14 असं
0: असतं.
1: एकदम
0: बरोबर आहे. पण मग एकदम दिवाळी जेव्हा येते तेव्हा कडक थंडी पडली आहे असं होतं का?
1: नाही नाही, दिवाळी म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान जर तुम्ही म्हणाल तर उष्मा इथे शॉर्ट रेंज असतात किंवा थोडी गर्मी पडलेली असते.
0: पण म्हणजे सत्तरी पण सगळे सण साजरे होतात. आणि दिवाळीमध्ये आम्ही जे पदार्थ वगैरे करतो महाराष्ट्रात, तुम्ही सगळे जे पदार्थ खात होतात, लाडू चिवडा, मुक्तमुक्ती,
1: फराळाचा बॉक्स प्रत्येक फॅमिली मेंबरला दिला जातो, त्याच्यामध्ये करंजी, दूध, चकली,
0: सगळं बापरे
1: फराळाचा असतं. आणि त्याबरोबरीने मंडळाकडं ऑफिशियल डिनर
0: असतं
1: सगळ्या मेंबर्सचा.
0: छान छान.
1: म्हणजे कार्यक्रम दर महिन्यालाच होतात, पण ऑफिशियल डिनर एक म्हणजे मेजवानी ज्याला म्हणता येईल दिवाळीचं डिनर असतं, त्याच्यामध्ये कल्चरल कार्यक्रम असतात आणि त्याबरोबरीने मग डिनर फॉलोड बाय डिनर असं असतं.
0: बरोबर. आता मला तुमचं थोडं वैयक्तिक विचारायचं आहे करिअर बद्दल, की तुम्ही असे म्हणजे खरं प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट वगैरे आहात आणि नाटकाकडे कसे वळलात बा?
1: त्याचा म्हणजे आमच्या फॅमिली इन्फ्लुएन्स आहे, कारण माझे आजोबा आजी या क्षेत्रामधले होते. 1940 माझी आजी 1946 मध्ये रामशास्त्री हा जो सिनेमा
0: होता
1: त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. प्रभातच्या पेरोलवर होती माझी आजी आणि प्रभात स्टुडिओ, आणि त्यांनी विशांताराम वगैरे यांच्याबरोबर देखील माझ्या आजीनी काम केलेलं होतं. नाटकाची आवड होती, शाळेत थोडीफार शाळेत नाटकं केली. कॉलेजमध्ये एवढा वेळ नाही मिळाला, कारण ज्याला कॉलेजचं शिक्षण चालू होतं त्यावेळेला नोकरी पण चालू होती. पण नाटक सिनेमाचा जो इन्फ्लुएन्स तुमच्या घरावर असतो तो कुठे जात नाही, तो कुठे ना कुठे तुमच्या मनाच्या मागे कुठेतरी मागच्या पानावर लिहिलेला असतो.
0: पण
1: आवड तर होतीच आणि त्यामुळे जेव्हा नाटकाची सुरुवात झाली, जेव्हा तुम्ही जर माझा जो इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये मी सगळं दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला ती लिंक शेअर केली होती.
0: हो हो, पण आता आपण
1: नुसतं माझं
0: या प्रेक्षकांसाठी आपण सांगतो आहोत, रेडिओ विश्वासच्या प्रेक्षकांसाठी सांगतो ना.
1: तर रेडिओ विश्वासच्या लोकांना सांगायचं तर तुझ्या वैयक्तिक म्हणाल तर आवड तर होतीच, त्यामुळे ती आवड आणखीन पुढे डेव्हलप झाली म्हणा किंवा आम्ही डेव्हलप केली म्हणा, उत्साह तर असं जे नाटक म्हटलं की तसं बरं वाटतं की काहीतरी आपण क्रिएटिव्ह करतोय असं बरं वाटतं.
0: हो छान छान. म्हणजे तुम्ही जेव्हा या नाट्य चळवळीत गेलात तेव्हा ती चळवळ आधी सुरूच होती नैरोबी मध्ये ना?
1: हो, आम्ही 94 पासून मी इथं म्हणजे दुसरा अध्याय पाहिलाय. पहिला अध्याय आम्हाला बघायला नाही मिळाला कारण तो 1950-55 दरम्यानचा पहिला अध्याय होता.
0: अच्छा अच्छा.
1: पण दुसरा अध्याय जेव्हा महाराष्ट्र मंडळाचा सुरू झालाय तर पहिल्या पानापासून आम्ही म्हणजे आमचे लिंक अप आहेच. मी 2020 पर्यंत तरी आमचे म्हणजे तेवढी नाटकामध्ये सगळा सहभाग होता.
0: हो हो. आणि तुम्ही आता केलेल्या भूमिकांपैकी तुम्हाला कुठली आवडली आहे भूमिका, की या नाटकात ही भूमिका करायला मला जबरदस्त आवडलं होतं?
1: नातीगोती मधली प्रभावकर साहेबांची जी
0: केली
1: म्हणजे ती मला ती चॅलेंजिंग पण होती आणि अतिशय म्हणजे इमोशनल भूमिका होती ती. म्हणजे एका वडिलांचं आपल्या मुलासाठी किती प्रेम असतं आणि त्यांच्यासाठी काय करू शकतो तो ती व्यक्ती, म्हणजे ते अतिशय नाटकच खूप टचिंग होतं नाटकी होती.
0: पण मग ते प्रत्यक्ष नाटक पाहिलं, प्रत्यक्ष नाटक पाहिलं होतं का कधी?
1: नाही नव्हतं पाहिलं. आम्ही तुमचा विश्वास नाही बसणार, आम्ही मोरूची मावशी हे सगळे केली, आम्ही कुठचीच नाटक व्हिडिओवर पण नाही पाहिलं,
0: आम्ही
1: आमच्या पद्धतीने बसवली आणि प्रस्तुत केली.
0: पण मग स्क्रिप्ट कुठून आणली तुम्ही, इंडियातून विकत आणली होती?
1: स्क्रिप्ट मिळाली, स्क्रिप्ट बाजारामध्ये स्क्रिप्ट जी मिळाली ती आम्ही घेतली, म्हणजे पुस्तकांच्या दुकानात आम्हाला ज्या स्क्रिप्ट मिळाल्या त्या आम्ही घेतल्या आणि त्याच्यावर आम्ही सगळं काम केलं.
0: अच्छा, तुम्ही तुमच्या पद्धतीने दिग्दर्शन करून नाटक बसवली, पण छान आहे ना क्रिएटिव्हिटी त्यामुळे. अच्छा, आणि मग तिथे कोणी नाट्य संगीत वगैरे गाणारे मंडळी आहेत का?
1: इथं संगीताचा खूप मोठा ग्रुप आहे.
0: बरं.
1: तिथे म्हणजे पूर्वी श्री प्रवीण वावे, स्वर्गीय प्रवीण वावे म्हणून होते, त्यांचं बिचाऱ्यांचं 4-1 वर्षापूर्वी निधन झालं, पण त्यांनी प्रवीणने खूप मेहनत घेतली इथं संगीताच्या संगीत क्षेत्रामध्ये, म्हणजे दिवाळीचा कार्यक्रम बसवणं सगळं हे करणं तर खूप, आणि आर डी बर्मनचा आम्ही कार्यक्रम केला पंचम म्हणून, तर असे म्हणजे बरेच संगीताचा दरवर्षीच कार्यक्रम होतात. यंदा आम्ही याच्यावर म्हणजे करावकेवर केला होता, पण अजय अतुल यांची गाणी सगळी घेऊन करावकेवर
0: गाण्यांचा
1: दिवाळीचा कार्यक्रम झाला.
0: छान, मग नाचले असतील लोक खूप. अजय अतुलची गाणी म्हणजे अशीच असतात ना?
1: हो ना, आणि गाणी सुंदर आहेत, त्यांची गाणी सुंदर आहेत.
0: तर आता मग इतकं तुमचं तिकडे संगीताचं असेल तर एखादं नाट्य संगीत म्हणजे संगीत नाटक पण बसवू शकता तुम्ही, नाही का?
1: संगीत नाटक बसवण्याची हिंमत कोणी अजून केलेली नाही आहे कारण त्या लेवलला पोहोचू शकू की नाही त्याबद्दल खात्री नाही आहे. पण सामाजिक नाटकं म्हणा किंवा कॉमेडी म्हणा, म्हणजे मोरूची मावशी वगैरे, आम्ही ही नाटकं इथं व्यवस्थित प्रस्तुत केलेली.
0: हा, म्हणजे आता जसं अमेरिकेत गाण्याचे क्लासेस खूप आहेत किंवा नृत्याचे भरतनाट्यमचे क्लासेस आहेत, कथकचे आहेत, तसे इथे काही नसतील का?
1: हो, इथे पण आहेत, इथे भरतनाट्यमचे आहेत क्लासेस, कथकचे आहेत, पण गाण्याचे देखील क्लासेस आहेत इथे. पण असं नाट्यसंगीत ही एक म्हणजे जी
0: वेगळी गोष्ट आहे,
1: खासियत आहे की गाणारे आहेत इथे, म्हणजे आपली स्वराली वजे म्हणून आहे इथे आपली मेंबर आहे, ती अतिशय सुंदर गाते नाट्यसंगीत आणि हे अतिशय सुंदर गाते. नंतर प्रशांत मोहिते म्हणून ही ऑल्सो वर्सटाईल, त्याला पण वेगळी वेगळी गाणी तो म्हणतो, छान म्हणतो.
0: बरं बरं, तर छान वाटतंय सगळे उपक्रम इतके सांगून. मग बाकी तुम तिथे मराठी पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का
1: इथे? म्हणजे बघा असं की कल्चरल कार्यक्रम मुलांचं, म्हणजे आमच्या कमिटीमध्ये चिल्ड्रन वेलफेअरचं एक हे पण आहे, पोर्टफोलिओ पण आहे, त्याच्यामध्ये मुलांना एकत्र आणून त्यांच्याकडनं ऍक्टिव्हिटीज करून घेणं किंवा त्यांना एज्युकेशनल ट्रिप्सना घेऊन जाणं असे उपक्रम केले जातात, जेणेकरून ज्याच्यातून मुलांवर म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होतील असे उपक्रम केले जातात.
0: फक्त मराठी शाळा अजून तयार नाही झाली तिथे.
1: नाही, मराठी शाळा कारण तेवढं आपलं म्हणजे फक्त 150 लोकांचे मेंबर्स असल्यामुळे तेवढ्या लोकांना ती शाळा जस्टिफाय करणं हे होत नाही. पण मध्ये थोडे क्लासेस वगैरे घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण तेवढी मुलं पण तेवढी संख्या नाही आहे, म्हणजे मुलांची पण तेवढी संख्या नाही आहे की जेणेकरून एक फुल फ्लेज क्लास वगैरे असं काही घेता येईल.
0: पण मराठी बोलतात मुलं घरामध्ये?
1: मुलं घरामध्ये मराठी बोललं जातं सगळ्यांच्या, त्यामुळे मुलं मराठी बोलतात. पण त्याच्याबरोबर आणि इंग्रजी आणि किस्वाहिलीचा पण इन्फ्लुएन्स होतो, कारण किस्वाहिली ही लोकल लँग्वेज आहे आणि इंग्रजी हा शाळेचा एज्युकेशन मीडियम असल्यामुळे इंग्रजीचा पण त्यांच्यावर आहे.
0: म्हणजे इतकी वर्ष राहिल्यानंतर तुम्हाला ते किस्वाहिली लँग्वेज पण येतच असेल ना?
1: हो, मलाही येतील. मलाही
0: आदान प्रदान करण्यासाठी लागतेच. तर छान वाटलं सगळे उपक्रम ऐकून, आणि पुढे कधी तुमचे आणखीन नवीन उपक्रम असतील तर पुन्हा एकदा रेडिओ विश्वासवर या आणि आम्हाला सांगा. दरवर्षी आम्ही काही ना काही विचारत राहू तुम्हाला.
1: नाही अवश्य. आणि पहिलं म्हणजे तुम्ही एवढ्या उत्साहाने मुलाखत घेतली त्याबद्दल आभारी. आणि आमच्या महाराष्ट्र मंडळाबद्दल, आमचा जो छोटा परिवार आहे इथे, तो एक फॅमिली आहे इथे छोटी, म्हणजे आम्ही असे कम्युनिटी म्हणण्यापेक्षा फॅमिली म्हणतो, कारण परिवार आहे आमचा, 250 लोकांचा परिवार आहे, एकत्र येऊन सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत
0: असतात.
1: दुसरा पण एक उपक्रम असा चाललाय की आम्ही आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अप्रोच करण्याचा प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्र बाहेर स्वतःची वास्तू असणारे आम्ही एकमेव मंडळ आहोत.
0: हो का? अच्छा.

0: महाराष्ट्र मंडळात स्वागत केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ही गोष्ट पोहोचवलेली की आम्हाला पण पाहिजे. म्हणजे तसं पाहिलं तर महाराष्ट्र मंडळ हे महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहे. त्याकरता जर आम्हाला काही मदत मिळू शकली म्हणजे डेव्हलपमेंटकडे, आम्ही ते म्हणजे अतिशय आभारी असतो.
1: नाही, काहीतरी प्रयत्न करूया, नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे हे.
0: किंवा तुम्ही आम्हाला जर काही कॉन्टॅक्ट देखील तर दिवसा, तुम्ही मीडियामध्ये आहात, तुम्ही जर आम्हाला काही योग्य अशा दिशा दाखवू शकला तर आम्ही पुढची हालचाल हिशोबाने करू शकतो.
1: नाही, आता आमचं सरकार परदेशातील मराठी लोकांना जोडण्याचे खूप प्रयत्न करत आहे, त्यासाठी काही कमिटीही निर्माण केली आहे की सगळे मराठी लोक जे आहेत ते आपलेच आहेत, महाराष्ट्रातलेच आहेत, आणि तिथे एक असं संवाद रूपी काहीतरी निर्माण झालं पाहिजे, आदान प्रदान होईल असं, असा प्रयत्न सुरूच आहे. तर पुढे नक्कीच भेटी होतील. धन्यवाद अजय आपटे साहेब.
0: धन्यवाद बेंगराज, तुम्ही म्हणजे एवढा वेळ काढलात त्याबद्दल आभारी आहे, आणि तुम्ही एवढं आदराने आणि प्रेमाने या मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल देखील अतिशय आभारी आहे.

FM ಬ್ಯಾಂಡ್ 90.6 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 90.6 FM. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन